नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण, शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. 5:58 झाली आहेत. आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

11:43 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतायत आता. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: व्यक्त की गई है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून। 6:05 आणि 20 सेकंद झाली आहेत। श्रोते हो आता आजचा सुविचार। आपण सत्यनिष्ठ असावे, साधे रहावे, अंतःकरण शुद्ध आणि सौजन्ययुक्त ठेवावे, दुःखाच्या आणि भयाच्या काळी आनंदी समाधानी असावे, पंचमहाभूतांची सेवा करावी। यापेक्षा वेगळा धर्मोपदेश आणि उदाहरण जगाच्या आरंभापासून आजपर्यंत उपलब्ध झालेलं नाही। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। श्रोते हो मंगल प्रभात। भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत। ऐकूया देवी कवच, स्वर आणि संगीत अनुराधा पौडवाल।

श्रोते हो, लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली भूपाळी आता आपण ऐकूया. रचना आहे राजा बढे यांची आणि संगीतकार स्नेहल भाटकर.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आता आपण ऐकूया। संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी।

श्रोते हो मंगल प्रभात. भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता प्रसाद शेवडे यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

समूह स्वरातल्या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, 6:40 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित होतो आहे कृषीवाणी. यामध्ये ऐकूया करडांची मर्तुक आणि उपाययोजना याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेळीपालनात करडांचं आरोग्य चांगलं असल्यास वजन चांगलं होतं, करडांची मर्तुक कमी होते, परिणामी शेळीपालनातून मिळणारं उत्पन्न आणि नफा वाढू शकतो. शेळीपालकांना होणारं सर्वात मोठं आर्थिक नुकसान म्हणजे करडांचं दूध बंद होण्यापूर्वी होणारा मृत्यू. करडांच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही तासात करडांचं जगणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, जसं की गाभण शेळीचा आहार, प्रसूतीची प्रक्रिया, शेळीची करडाकडे लक्ष देण्याची सवय, करडाचं वर्तन आणि प्रसूतीच्या वेळी असलेलं वातावरण. करडं जन्मतात त्या दिवशी ती सर्वाधिक संवेदनशील असतात. दूध बंद करण्यापूर्वी होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी 50% करडांचा मृत्यू जन्माच्या दिवशी होत असल्याचं दिसून येतं. गर्भाशयातील उबदार आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून करडाला थंड, ओलसर किंवा अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागतो. अशावेळी त्याला जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मंडळी, थंड आणि ओलसर हवामानात जर करडासाठी योग्य निवारा नसेल तर जन्मलेल्या करडांपैकी 30% करडाची मर्तूक होऊ शकते. पारंपरिक शेळीपालन व्यवसायात करडाचा दूध बंद करण्याअगोदर साधारण 15-20% करडांचा मृत्यू होतो. म्हणूनच हिवाळा आणि पावसाळ्यात करडांना थंडी, वारा आणि ओलावा यापासून संरक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. शेळीच्या करडांचा मृत्यू होणाऱ्या कारणांमध्ये पिलांचं वय, जन्मावेळचं वजन, एकल किंवा जुळी पिलं, चाऱ्याची उपलब्धता, कळपाचा आकार, प्रजनन पद्धती, भक्षक प्राणी तसंच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार यांचा समावेश होतो. आपल्याला जर करडांचा मृत्यू टाळायचा असेल तर काही उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये गर्भवती शेळ्यांना दररोज 4-5 तास चांगल्या प्रतीच्या कुरणात चरायला न्यावं. त्यांच्या आहारामध्ये हिरवा चारा 5-7 किलो प्रति शेळी प्रत्येक दिवशी या प्रमाणात पूरक द्यावा. गर्भवती शेळीला 300-500 ग्रॅम प्रतिदिवस खाद्य मिश्रण द्यावं. आहारात खनिज आणि जीवनसत्व पूरक स्वरूपात द्यावीत. वेद जवळ येत असताना किंवा वेद झाल्यानंतर लगेच धान्याचं प्रमाण कमी करावं. वेताच्या दिवशी हलका आहार देणं योग्य असून स्वच्छ आणि थंड पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून द्यावं. गर्भवती शेळीला सहज पचणारा आणि सौम्य आहार देऊन पुरेसं पोषण मिळेल याची खात्री करावी. प्रसूतीपूर्व CD आणि T लस द्यावी. यामुळे आईच्या दुधातून पिलांना प्रतिकार शक्ती मिळते. शेळीच्या प्रसूतीच्या 3-4 आठवड्याआधी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावं. याप्रमाणेच मंडळी नवजात करडांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. करडांचा जन्म झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कोरड्या उबदार खोलीमध्ये ठेवावं, तसंच त्यांना लगेच पुसून कोरडं करावं, थंडीपासून त्यांचं संरक्षण करावं. करडं जन्माला आल्यानंतर पहिल्या 1-2 तासात त्यांना चीक पाजणं आवश्यक आहे. तर मंडळी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर आपण या उपाययोजना केल्या तर करडांची होणारी मर्तूक आपण नक्कीच टाळू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: करडांची मर्तूक आणि उपाययोजना याविषयीची माहिती श्रोते हो आपण ऐकलीत आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर पर्यावरण विषयक कार्यक्रम. हे 2 कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो.

0: प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गमबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: सकाळचा टाईम. या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स. आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस किकी किकी किकी किकी असे जोरात आवाज करतात. ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात. आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेन, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात. तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉक्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
1: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
0: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला आणि तो आऊल ऍक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला. आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळ

श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही हे कार्यक्रम सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 6:55 आणि 35 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: या रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष आपण जाणून घेऊ. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 अवतीभवती रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा या कार्यक्रमात आपण जाणून घेऊ. संकलन आणि निवेदन वैष्णवी रिसबुड यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 9:00. 9:30 बालजगत या कार्यक्रमामध्ये 10वीनंतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या रेवण गवस आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10:00. 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 10:40 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेला राग गुजरी तोडी आम्ही प्रसारित करू. 11:05 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा आणि प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 18+ नवजात बालकांसाठी अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे आंदूरकर यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत तसंच प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. सूत्रनिवेदन अमृता खानोलकर. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 1:05 गीतबहार. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून होईल. 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन आपण ऐकाल. तर श्रोते हो असे असतील पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये आज आपण काही मराठी चित्रपटातली गाणी तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये UPSC परीक्षेतील IFSमध्ये देशात 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. त्याचबरोबर 6:30 गंमत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तन आपण ऐकाल. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 8:15 लोकसंगीत प्रसारित होईल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत आज दिवसभरातल्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:07.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT

0: तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: श्रोते, आता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, आपण ऐकलं की माताजी किती कठीण दिवसामधून कुमार पुकूरलाच आयुष्य घालवत होत्या. खायला अन्न नाही आहे ते कशाची, म्हणजे एका वेगळ्याच नशिबाची त्यांची गाठ बांधलेली होती. आणि ठाकूरांना नैवेद्य दाखवायचं जे काही असेल त्याच्यातून पोटाची खळगी भरायची. पण या अवस्थेतसुद्धा कधीही त्यांनी कुणापुढे हात पसरला नाही की कधी रडगाणं गायलं नाही. लहानपणी माहेरची परिस्थिती तशी बेताची असूनही मागायची सवय नव्हती आणि त्यात समाधान मानायची वृत्ती ही अंगात मुळापासूनच होती. त्यामुळे लग्नानंतर ठाकूरांनी सुद्धा त्या वृत्तीला तृप्तीचं खतपाणी घातलेलं होतं. ते नेहमी बजावायचे की एका पैशासाठी जरी कुणापुढे हात पसरलात तरी तो एक पैसासुद्धा तुम्हाला जन्माचं मिंद करून टाकेल. आणि मिंद होऊन जगणं म्हणजे आपला स्वाभिमान विकणं, आपलं स्वत्व विकणं, आपलं मस्तक विकणं. आणि म्हणून मानानं जगा, मग उपास जरी घडला ना तरी काही हरकत नाही. त्यांचं प्रत्येक सांगणं, शिकवणं त्या शिरोधार्य मानायच्या. त्याचं उल्लंघन करण्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नाही. पण एक दिवस काय झालं, सगळं असह्य झालं. गावानी रोज गावाचं रोज गावकऱ्यांचं विषारी बोलणं, त्यांच्या विषारी नजरा, त्यांचं टीकास्त्र, त्यामुळे त्या घायाळ झाल्या. आणि एके दिवशी त्यांच्या संयमाचा बांध फुटला. मनातल्या मनात त्यांनी ठाकूरांची क्षमा मागितली आणि नाईलाजानं त्या आपली सौभाग्यलेनी थरथरल्या हातानं उतरवायला लागल्या. अनावधे उतरवताना अनावर हुंदके फुटत होते कारण त्या अवज्ञा करत होत्या. रामकृष्णांची डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक मोगऱ्याचा गंध घेऊन वाऱ्याची हलकीशी झुळूक यावी तसे ठाकूर त्यांच्यासमोर प्रगट झाले. माताजींचा हात धरत म्हणाले, थांबा, राहू दे ती तशीच. लोकनिंदेचं कसलं भय बाळगता, धान्यातले पोरकिडे ते, त्यांना कशाला महत्त्व द्यायचं. बोलतील बोलतील आणि तोंड दुखायला लागलं की गप्प बसतील. अशा लोकांना भिवून चालेल का, सांगा बरं तुम्ही. आणि आले तसे ते अंतर्धान पावले निघूनही गेले. माताजी मात्र त्या बोलण्यानं खूप सावरल्या. त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला की आता कोणी काहीही म्हटलं तरी चालेल, ही दुसरी वेळ आहे. ही लेणी आपण कायम आपल्या अंगावर ठेवायची, अगदी अंतापर्यंत, शेवटपर्यंत. एके दिवशी असाच कहर झाला. ध्यानीमनी नसताना भयानक प्रसंग ओढवला. म्हणजे काय झालं, एक तरुण त्यांना भेटायला कुमार पुकूरला आला. एकदा तो मागे कधीतरी ठाकूरांकडे तसा आलेला होता. माताजीने त्यांचं आगत स्वागत केलं, विचारपूस केली. 2 दिवस तो तिथे राहिला. माताजींचं अनाथ एकटेपण, देखणं रूप पाहून त्याच्या डोळ्यात निराळाच भाव उमटला. स्त्रीशुल्ल भुसारीने माताजींना तो जाणवला आणि तसं त्यांना खटकला येतो. पण खुळा आहे झालं, आईकडे कुठल्या नजरेनं पाहावं, कुठल्या भावनेनं पाहावं हे देखील ते समजत नाही त्या मुलाला, असं त्यांनी मनाशी म्हटल्या आणि दुर्लक्ष केलं. एके दिवशी संध्याकाळी त्याच्यातला राक्षस जागा झाला. वासनेनं पेट घेतला. त्यानं बघितलं घरात दुसरं तिसरं कोणीही नाही. मागचा पुढचा विचार न करता तो त्यांच्याजवळ गेला आणि तो दिवस एक वेगळीच अनुभूती देऊन गेला.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz। श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. युवकांनी कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि

0: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. आता सविस्तर बातम्या. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात केलं. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज स्वातंत्र्य संग्राम को एक नई दिशा में एक नया अर्थ देने के लिए उन्होंने एक महान उद्घोषणा की, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार. इस देश की जनता को स्वराज कोई दे नहीं सकता, इस देश की जनता का यह अधिकार है और उसको हम प्राप्त कर रहेंगे. यही भूमि से शिवाजी महाराज ने स्वराज की घोषणा की थी. उस वक्त उन्होंने कहा था, स्वराज मतलब शासन नहीं, स्वराज मतलब हमारा शासन, हमारी भाषा, हमारी संस्कृति और हमारा धर्म. ये जब प्रस्तापित होता है तब ही पूर्ण स्वराज की प्राप्ति होती. और तिलक महाराज ने भी अपने जीवन में स्वराज के आंदोलन के साथ, स्वतंत्रता के आंदोलन के साथ जनता को जोड़ने का काम किया. और उन्होंने स्वतंत्रता आंदोलन में एक नए प्रकार के राष्ट्रवाद का जन्म दिया, सांस्कृतिक राष्ट्रवाद. तिलक महाराज ने जब गणपति उत्सव और शिवाजी महोत्सव शुरू किया, उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, अब उसको कोई वापिस नहीं ला सकता, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगताना शहा म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूँ कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए ये बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समजना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है, वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर, जो भारत की उनकी परिकल्पना थी, वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल राज्यात सर्वत्र आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केलं. रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात सारसबाग इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड, सोलापूर, नागपूर।

0: बीड धाराशिवसह राज्यात सर्वत्र ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध 10 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 हून अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, 125 हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या महिन्यामध्येही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जुलैतील पाऊस फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात देखील पावसाचा अंदाज असून सलग मुसळधार पाऊस झाल्यास शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे. सततच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनमध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेत शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकांची पाहणी करावी, गरजेनुसारच कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नागपूरहून दुर्गेश कौरती यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या धोरणाअंतर्गत 4 डिजिटल ॲप्स विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेचं अचूक स्थान, उपलब्धता, प्रतिसाद वेळ, अंदाजे भाडं आणि चलचित्राद्वारे प्राथमिक मार्गदर्शन मिळेल. तसंच दरपत्रक जाहीर करणं बंधनकारक करून मनमानीला आळा घालण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. कोकणातल्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. नांदेड शहरातल्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोदा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसंच घाट क्षेत्रात काल काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भातही पावसानं हजेरी लावली. येत्या 2 ते 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. युवकांनी कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी.

0: आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 265.47 अर्थात 1143 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:21 झाली आहेत.
2: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 August 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आता आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊया. आज 2 ऑगस्ट 1861 हा बेंगॉल केमिकल्सचे संस्थापक आणि प्रख्यात भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्मदिवस. भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 साली झाला.

मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार पुरुषोत्तम शिवराम रेगे म्हणजेच पु शी रेगे यांचा आज जन्म. 2 ऑगस्ट 1910 साली त्यांचा जन्म झाला. दोन ऑगस्ट 1954 साली दादरा आणि नगर हवेली हा प्रदेश भारतीयांनी पोर्तुगीज शासनापासून मुक्त केला.

श्रोते हो, आत्ताच आपण आजचे काही दिनविशेष जाणून घेतले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आलीत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोश वाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोश वाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकाशाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली. कशी होती ही कार्यपद्धती, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
1: ज्ञानमंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञानमंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञानमंडळ ही संकल्पना मुख्यतः 2 स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ञांचे तज्ज्ञ सल्लागार मंडळ त्या त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानमंडळात सर्वसाधारणपणे विषयपालक, तज्ज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषयनिहाय दिले

0: केलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झाला आहे याविषयी आम्हाला सांगा.
0: ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते, त्यामुळे जे काही अकार विल्हेपण होतं नोंदींचं त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला, सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्याही आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप, विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्हे नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनो टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षेला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या होत्या त्यावेळेला?
0: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुक नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्यांच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
1: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञानमंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील करून घेत आहोत, आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.

0: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे पाच गुण विशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्रात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्ममृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत. तर ते आपण लेखकांना देतो. लेखक आम्ही या लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा, बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. www.marathiwishwakosh.org असे या ज्ञान मंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानसरिता, मराठी विश्वकोश परिभाषाकोश, मराठी शुद्ध लेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ज्ञांकडून दिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखाहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
1: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकला, प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 7:40 आणि 12 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो आहे. ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं गीत. संगीत दिलं आहे नंदू होनप यांनी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: अंतरातले जे काहूर ती तुझी आठवण, कातरवेळीची हुरहुर ती तुझी आठवण, मौनामधल्या शुभ्र चांदणीची किणकी आणि एकांताचे शब्द सुरू.

0: श्रोतेहो, अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मयुरेश पै यांनी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी

0: साडेसात वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव्ह मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
4: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

42.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, तर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात

0: कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि 125 हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए ये बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समझना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी यादृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ, तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतरमंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तान से

0: राष्ट्रमंत्री सैदो बख्तियार उदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान उदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा ॲडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टीयुद्ध स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टीयोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. तसंच श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम ऐकताय. 8:40 आणि 31 सेकंद झाले आहेत. श्रोते हो कार्यक्रम आता प्रसारित होतोय अवतीभवती. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा यात आपण करून घेणार आहोत. संकलन आणि निवेदन वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.
3: नमस्कार श्रोते हो नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवतीमध्ये मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. रत्नागिरीत 25 कोटींचं मराठी भाषा संग्रहालय. उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा. 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी.

0: किनाऱ्याजवळ 15 ऑगस्ट पर्यंत बंदी कायम. हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे निर्देश. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली आणि गुहागर मतदारसंघाची विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात राज्यात बाजी. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 246 जादा फेऱ्या, अनारक्षित मेमू फेऱ्यांचीही भर. आंबाघाटात मुसळधार पावसामुळे भेगा, सुरक्षेचा उपाय म्हणून अवजड वाहतुकीस बंदी. मिशन रायझिंग फ्लावर्स, मिशन फिनिक्स, मिशन रॅपिड आणि अनेक विविध उपक्रमांचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा धडाका. आता जाणून घेऊया सविस्तर घडामोडी. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांपासून ते आजवरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी रत्नागिरीत 25 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य मराठी भाषा संग्रहालय उभारण्यात येणार अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. याविषयी बोलताना डॉक्टर उदय सामंत:
1: महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहे त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला आणि मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत, 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. तर या भाषेच्या संग्रहालयातलं काय होणार आहे, तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक होऊन गेले, ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलंय, तर त्यांच्यावर रिसर्च या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत, ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली, म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं, केंद्र सरकारनं, की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे की जी मराठीमध्ये लिहिली गेली, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये. त्याच्यामुळे अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळे तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथे आम्ही करणार आहोत आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतलाय.
0: हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणार अशी माहिती प्रकल्प संचालकाने दिली. जिल्ह्यातील महिला बचत गटांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हाऊसबोट पर्यटन प्रकल्प रद्द करण्यात आलेला नसून तो अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे असं स्पष्टीकरण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकाने दिलं आहे. सध्या जिल्ह्यात महिला प्रभाग संघामार्फत 5 हाऊसबोटच्या माध्यमातून हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी 27 जुलै रोजी झालेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या बैठकीत या प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली.
1: सिंधुरत्न योजनेचा आढावा पहिल्यांदा सिंधुरत्न योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घेतला. विनय नातू देखील त्याला उपस्थित होते, जिल्हाधिकारी उपस्थित होते, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तर सिंधुरत्न मधनं आज जे मला जाणवलं की 15.5 कोटी रुपयाचा स्पील ओव्हर होता, तर तो आम्ही 5 कोटीवर आणला. जी अनावश्यक कामं कदाचित 2 वर्षापूर्वी ती योग्य असती पण 2 वर्षानंतर ती योग्य वाटली नाही, ते आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हाऊस बोटचा एक प्रकल्प केला होता. हाऊस बोटच्या प्रकल्पामध्ये काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला, काही ठिकाणी वाईट रिस्पॉन्स मिळाला. त्या 5ही हाऊस बोटी रत्नागिरीला हाऊस बोट टर्मिनल करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते पर्यटन स्थळ होईल, तिथे चांगल्या पद्धतीचं हॉटेलिंग असेल, त्या 5ही बोटी तिथे राहतील आणि त्या 5ही बोटीमध्ये जे पर्यटक येतील त्यांची व्यवस्था होईल. आणि त्याच्यात सगळ्यात त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे जे कोकणी फूड किंवा जे रत्नागिरीचं फूड आपण त्यांना त्या बोटीमध्ये देणार आहोत तिथंच बनवलं जाईल आणि ते बचत गट बनवलं त्या मराठवाडा विद्यापीठाच्या जागेमध्ये हे आपण हाऊसबोट टर्मिनल उभं करण्याचा निर्णय घेतला.
0: 1 ऑगस्टपासून किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांच्या आत 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी कायम राहील अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाने दिली आहे. याविषयी बोलताना माननीय मंत्री नितेश राणे म्हणाले,
2: नमस्कार, महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी घातलेली आहे. म्हणजे 12 नॉटिकल माइल्स पर्यंत जी राज्याची हद्द आहे तिचे कुठल्याही प्रकारची मासेमारीला परवानगी नाही. महाराष्ट्राचं मत्स्य मंत्रालय म्हणून आमचे अधिकारी पूर्ण पद्धतीने सज्ज आहेत, सतर्क आहेत की कोणीही राज्याच्या हद्दीमध्ये जाऊन मासेमारी करता कामा नये. कोणाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य म्हणजे कुपन असेल, पास असो, डिझेल असो, कोणाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य खात्याच्या वतीने मिळणार नाही. प्रत्येकाला माझी एवढीच विनंती आहे की येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत ही बंदी प्रत्येकाने प्रामाणिक पद्धतीने पाळावी.

0: कोणीही मासेमारी करण्यासाठी समुद्रात न उतरता आपण जो प्रयत्न करतोय त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने उत्पादनावर फार मोठा फायदा होईल, मच्छीमारांच्या घरामध्ये आर्थिक उन्नती येईल. या सगळ्यासाठी आपण महाराष्ट्राच्या मत्स्य खात्याला सहकार्य करावं एवढंच ह्या निमित्ताने सर्वच मच्छीमार बांधवांना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांनी MIDC मध्ये कोणत्या कारखान्यात कोणत्या रसायनांचे उत्पादन होते याची यादी उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच अंमली पदार्थ बद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि औषध प्रशासन विभाग

0: अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांनी MIDC मध्ये कोणत्या कारखान्यात कोणत्या रसायनांचे उत्पादन होते याची यादी उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच अंमली पदार्थ बद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 15 ऑगस्ट पर्यंत अन्न सुरक्षा विषयावर किमान 10 कारवाया कराव्यात अशी सूचना देऊन बंदर विभाग, कोस्ट गार्ड आणि उत्पादन शुल्क विभागाने अंमली पदार्थाच्या विरोधात सतर्क राहून एकत्रित कारवाई करावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आलं.
1: आकाशवाणीचे सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी. मी रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने आपण सर्वांस एक आवाहन करतो की आपण स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नका. वाहन वापरत असताना सीट बेल्ट वापरा, सुरक्षित प्रवास करा. वाहन वापरत असताना कोणत्या प्रकारची जीवघेणी आणि धोकादायक अशा प्रकारची वाहतूक करू नका. वाहन चालवत असताना स्टंट किंवा कुठल्याही प्रकारचा वेडेवाकडे चाळी करू नका. सडक सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारीनं आपण वागू. आपल्या 18 वर्षात खालील मुलांना, जे आबालवृद्ध आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचे ड्रायव्हिंगसाठी आपण वाहन देऊ नये. त्याचबरोबर 2-व्हीलरवरून ज्यावेळेला प्रवास करू त्यावेळेला हेल्मेट शिवाय वाहन चालवणार नाही अशी आपण शपथ घ्यावी व त्यानुसार सुरक्षित प्रवास करावा. रस्त्यावरून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी किंवा पादचारी वर्ग जे काय असतील, चालत असतील, तर त्यांची योग्य ती काळजी घ्या. कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका आणि कोणालाही मानसिक धक्का पोसेल किंवा अशा प्रकारचं काही वर्तन करू नका. मद्यपान करून वाहन चालवू नका व वाहनावरती कुठल्याही प्रकारची मस्ती करू नका. 4-चाकी वाहनातून प्रवास करत असताना नेहमीच सीट बेल्टचा वापर करा आणि मोटरसायकलवरती क्षमता दिलेली आहे, 2 पेक्षा अधिक व्यक्तींना घेऊन कुठल्याही प्रकारचा प्रवास करू नका. त्याचबरोबर वाहन चालवताना मोबाईलवर कुठल्याही प्रकारे संभाषण न करता तुम्ही वाहन चालवा असं मी तुम्हाला आवाहन करतो.
0: भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाने 100% कामकाज पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 263 दापोली आणि 264 गुहागर मतदारसंघांनी अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक मिळवला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्येही कामकाज वेगाने सुरू असून 267 राजापूर मतदारसंघात 98.76% तर 266 रत्नागिरी मतदारसंघात 91.38% पुनरीक्षण कार्य पूर्ण झालं आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अनेकविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यातील मिशन रायझिंग फ्लावर्स याबद्दल बोलत आहेत पोलीस अधीक्षक श्रीयुत नितीन बगाटे.
2: गाडी कशी चालवावी, त्याचे ट्रॅफिकचे काय वाहतुकीचे नियम आहे हे सगळ्यांनी जर पाळले तर आपण हे ऍक्सिडेंट्स कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकते. त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं एक पाऊल आहे. त्याचबरोबर गुड टच बॅड टच, शाळेतील मुलांना बरेचसे चांगले वाईट अनुभव येतात. बऱ्याचशा मुलांना त्याची जाणीव असते, बऱ्याचशा मुलांना ह्याची जाणीव नसते. ती जाणीव करून देण्यासाठी आमचे पोलीस दलातील महिला अधिकारी, महिला अंमलदार, पुरुष अधिकारी, पुरुष अंमलदार हे प्रत्येक शाळेपर्यंत जाऊन त्या गुड टच बॅड टच बद्दल जनजागृती करत आहेत. त्यांना त्यांच्या राईट्सची जाणीव करून देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर या मिशन रायझिंग फ्लॉवरचा स्वसंरक्षणही एक भाग आहे. स्वसंरक्षणाअंतर्गत आम्ही त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा लवकरच आम्ही स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर भविष्यातील करिअरच्या संधी हा एक अनोखा उपक्रम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्या पुढे करिअरसाठी काय काय संधी उपलब्ध आहेत याच्याबद्दलही मार्गदर्शन मिशन रायझिंग फ्लॉवर मधून करण्यात येत आहे.
0: मिशन रायझिंग फ्लॉवर्स बरोबर मिशन रॅपिड या उपक्रमाचं उद्घाटन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री चंद्र किशोर मीना यांच्या शुभ हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झालं. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेलं मिशन रॅपिड हे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिक नागरिकांना अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह पोलीस सेवा उपलब्ध करून देणारं अभिनव पाऊल आहे. रत्नागिरी पोलीस दलानं तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे तपासाची अचूकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केलेल्या अधिनिर्णय या AI आधारित नाविन्यपूर्ण

0: कोरोना ऍपचं उद्घाटन 29 जुलै रोजी संपन्न झालं. सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील NH 166 आंबा घाटात डाव्या बाजूला गंभीर भेगा पडल्यानं रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी 31 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत या घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घातली आहे. केवळ हलकी प्रवासी आणि अत्यावश्यक सेवांची वाहनेच खबरदारीने करू शकतील. अवजड वाहनांसाठी हातखंबा पाली अणुस्कुरा घाट राजापूर कोल्हापूर असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. घाटाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेसाठी बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर 246 विशेष गाड्यांच्या फेऱ्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ऐनवेळेच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी रत्नागिरी खेड चिपळूण आणि मडगावसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. तसंच प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अनारक्षित मेमू विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 98 फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 76 फेऱ्या आणि पुणे येथून 10 फेऱ्या अशा एकूण चालवल्या जातील. ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 26 जुलै पासून खिडकीद्वारे बुकिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या विशेष गाड्यांमुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी शहरातील वाढत्या 14 मजली उंच इमारतींमधील आपत्कालीन अथवा आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शहराच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी 22,50,10,000 रुपये किमतीच्या हायड्रॉलिक एरियल प्लॅटफॉर्म लॅडर 55 मीटर उंच आणि 14 किलो लिटर क्षमतेच्या वॉटर ब्राउझर वाहनाच्या खरेदी प्रस्तावाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमत मंजुरी देण्यात आली आहे. नियमानुसार या खरेदीसाठी पालिकेला स्वतःच्या निधीतून 10% हिस्सा म्हणजे सुमारे 2,25,00,000 रुपये भरावे लागणार असून यासाठी पालकमंत्री उदय सामंत मदत करणार आहेत. या अत्याधुनिक वाहनांमुळे शहरातील उंच इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. रत्नागिरी शहरातील कोकण नगर प्रमाणे शहरातील पालिकेच्या रस्त्यावर आणि फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या सर्व टपऱ्या आणि इतर खोकी येत्या 15 दिवसांमध्ये हटवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. याबद्दल नगराध्यक्षा सौशिल्पा सुर्वे म्हणाल्या,
1: रत्नागिरीमध्ये आपल्याला पादच्या नव्यात चालण्यासाठी त्रास होतोय अशा ज्या गाड्या किंवा पाणपट्ट्या वगैरे जिथे आहेत त्या आत गाड्या आणि आपण येत्या 8 दिवसामध्ये ही मोहीम पत्ते करूया की सगळ्याच्या सगळ्या उचलायच्या. तिथे कोणीही येता कामाने एकूण एक गाड्या उचलल्या जातील एका 8 दिवसात.
0: रत्नागिरी परिसरात वाढते शहरीकरण, जंगलांची तोड आणि नैसर्गिक अधिवासाचा नाश यामुळे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या 11 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये तब्बल 90 बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कौशल्याने आणि सतर्कतेने 75 बिबट्यांची सुखरूप सुटका करत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं आहे. जंगलात अन्नाची टंचाई निर्माण झाल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे वळत असून उघड्या विहिरी, रस्ते अपघात आणि शिकारीसाठी लावलेले फास यामुळे बिबट्यांच्या प्राणांवर बेतत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी उघड्या विहिरींना कठडे बांधणे, जंगलातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणे आणि बेकायदेशीर फास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावरील साडवली येथील सुमारे 16 एकर कातळ क्षेत्रावर सध्या दीपकाडी संकटग्रस्त प्रजातीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांची नयनरम्य दुलई पसरली आहे. उन्हाळ्याच्या शेवटी कळी धरणाऱ्या आणि आषाढाच्या रिमझिम पावसात उमलणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण फुलांमुळे वर्षभर दुर्लक्षित वाटणारा कातळसडा अचानक जिवंत झाला आहे. या फुलांमुळे परिसरात मधमाशा, फुलपाखरे, कीटक तसंच पिपीट आणि चंडोल या पक्ष्यांचा

0: वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दीपकाळी ही अत्यंत नाजूक आणि दुर्मिळ वनस्पती असल्यानं येथे येणाऱ्या निसर्ग प्रेमींनी आणि छायाचित्रकारांनी ती पायाखाली तुडवली जाणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आता जाणून घेऊया पावसाचा आढावा. चालू मान्सून हंगामात 1 जून ते 1 ऑगस्ट 2026 या 2 महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 1875.47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 55.75% इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 2101.26 मिलीमीटर म्हणजे 62.46% पाऊस झाला होता. या तुलना आकडेवारीवरून चालू वर्षी 1 ऑगस्ट पर्यंत गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सरासरी 225.79 मिलीमीटर कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजीच्या 24 तासांच्या दैनंदिन पर्जन्यमानाचा विचार केल्यास जिल्ह्यात सरासरी 28.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी गतवर्षी याच दिवशी झालेल्या 10.14 मिलीमीटर पावसापेक्षा अधिक आहे. चालू हंगामात खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 2326.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर संगमेश्वर तालुक्यात यंदा सर्वात कमी म्हणजे अवघा 1577.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पावसाची टक्केवारी 3 ते 4% वाढली असली तरी दक्षिण रत्नागिरीतील तूट मोठ्या प्रमाणात असल्याने एकूण जिल्हा सरासरीत गतवर्षापेक्षा घट नोंदवली गेली आहे. अवतीभोवती या कार्यक्रमात आज इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत मी वैष्णवी तुमचा निरोप घेते. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. निवेदिका वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. आता लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया हिमेश रेशमिया आणि आरती कक्कड यांनी गायलेलं अपने या चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं, संगीतकार हिमेश रेशमिया.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोतेहो, 2 ऑगस्ट 2026 रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी.
3: गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
4: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञानभाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
2: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6

0: ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया.

0: श्रोते हो हे होतं जिस्म या चित्रपटातलं गीत. स्वर होता श्रेया घोषाल यांचा, गीत निलेश मिश्रा आणि संगीत होतं MM करीम यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता फिर हेरा फेरी या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार आहेत हिमेश रेशमिया.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, आपण ऐकतोय उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं बंधन या चित्रपटातलं गीत. भैरव अरुण यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आनंदराज आनंद यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत क्योंकि. या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलंय हिमेश रेशमिया यांनी.

0: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
4: क्या है ये?
5: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
6: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
7: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: श्रोते हो, आता कार्यक्रम ऐकूया बालजगत. यामध्ये आपण ऐकणार आहोत 10वीनंतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या रेवण गवस आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
8: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

नमस्कार नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो, बाल जगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, साधारण 10वीपर्यंत आपलं शिक्षण हे होतच असतं. 10वीनंतर काय करायचं याच्यासाठी आपल्या आजूबाजूची मोठी मंडळी, आपले आईवडील आपल्याला मार्गदर्शन करतात, कधी शिक्षकही आपल्याला सांगतात.

0: सर्वसाधारणपणे 11वी 12वी करायची, त्याच्यानंतर पुढे इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा तत्सम जी काही प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्याचा अभ्यास करायचा, हे बहुतांशी मुलांचं ठरलेलं असतं. मात्र ही जी मळलेली पायवाट आहे, या पायवाटेवरनं न जाता काहीतरी वेगळं करणारी मुलं देखील आपल्या सभोवताली असतात. आणि अशीच स्वतःची वेगळी वाट, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा एक मित्र आज आपल्या भेटीला आलेला आहे. त्याचं नाव आहे रेवण जयवंत गवस. रेवण आणि त्याचे वडील जयवंत गवस आज आपल्या या बालजगत कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: रेवण नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
0: बालजगत या कार्यक्रमात तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. जसं मी आत्ता म्हटलं की एक मळलेली पायवाट जिच्यावरनं सगळीच लोकं जात असतात, मात्र रेवणचा प्रवास खूप वेगळा आहे, मुळात त्याचं नावही वेगळं आहे. तर रेवणच्या या प्रवासाबद्दलच आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. पण प्रथम मला तुमच्यापासून सुरुवात करावीशी वाटेल की त्याच्यातलं वेगळेपण हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: त्याचं नाव ठेवण्याचा सगळं श्रेय त्याच्या आईला जातं. त्याचा जन्म गुरुवारचा होता आणि सकाळी पहाटेला अगदी 6 वाजताचा जन्म आणि अध्याक्षर र आलेलं. मग र काय? तर रेवण ठेवायचं आम्ही ठरवलं. त्यामुळे त्यावेळेस असा काही विचार नव्हता. पण खरा प्रवास नंतर सुरू झाला. साधारण 1.5-2 वर्षाचा असताना, 1.5-2 वर्षाचा जेव्हा तो बोलायला सुरुवात झाला, तेव्हा गाडीवर फिरत असताना त्याने मला एक प्रश्न विचारला, बाबा नेमकं पाण्याचा रंग कसला? तेव्हा लक्षात आलं की ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि आम्हाला त्या पद्धतीने त्याला ट्रीट करावं लागेल. ती सुरुवात तेव्हापासूनची आहे.
0: आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याचं जे वेगळेपण आहे ते सातत्याने
1: त्याची ऑब्झर्वेशनची कला, त्याने एक एक गोष्ट समजून घेणं, स्वतः समजून घेणं आणि ती आम्हाला समजवणं, ही त्याच्यातली जी अगदी बालपणापासूनची जी क्षमता होती त्याचा आम्ही विकास करत गेलो. त्याला त्याचं पाठबळ देण्याचं काम आम्ही करत गेलो.
0: अरे पण तुझ्या बालपणापासून जसं आत्ता बाबा म्हणाले की तुला खूप सारे प्रश्न पडायचे, तर तू आत्ता ज्या प्रवासाला निघालेला आहेस तो प्रवास म्हणजे लिथियम बॅटरी, तर मुळात ही कल्पना तुला कधी सुचली?
2: आमचं मुख्य काम होतं हे इलेक्ट्रिक व्हेकल्स, टू व्हीलर्स ज्या होत्या, इलेक्ट्रिक टू व्हीलर्स कोविडच्या टाईममध्ये स्टार्ट झालेल्या. तर ॲक्च्युली आम्ही परचेस करायला गेलेलो, ती गाडी थोडी बघून, शोरूम बघून आम्हाला वाटलं आपण पण हे करू शकतो, कारण कोरोनाच्या टाईममुळे सगळा बिझनेस जो काय होता लोकांचा होता सगळं बंद झालेलं. मग आपण पण ते स्टार्ट करायचं काहीतरी असा विचार करून थोडा रिसर्च केला, काही कंपन्यांशी बोललो, मॅन्युफॅक्चरर्सशी बोललो आणि आम्ही एक छोटा शोरूम स्टार्ट केला. आणि त्याच्यानंतर हळूहळू गाड्यांमध्ये 1-2 वर्ष काम केलं आणि नंतर आम्हाला त्याच्यामध्ये मोठा इशू काय यायचा की आम्ही गाडी घ्यायचो आणि बॅटरी घ्यायचो. आम्ही काय तेव्हा रिटेल सेल करत होतो फक्त. मग त्या गाड्यात जेवढ्या आम्हाला वाटायचं की एवढ्या बॅटरीवर गाडी एवढी चालायला पाहिजे, ती चालत नाही होती. 30 AH बॅटरी आहे, 90 किलोमीटर चालायला पाहिजे, गाडी 60 किलोमीटर चालते. तर असं करून करून एक दिवस कंटाळून एक बॅटरी ओपन केली. मग त्याच्यावरनं ती बॅटरी समजून मी स्वतः स्टार्ट केलं की आपणच बॅटरी बनवूया, आपण सेल मागवायचे, आतमधलं सगळं मटेरियल इम्पोर्ट करायचं आणि स्वतः बॅटरी बांधायची. आणि 1.5-1 वर्षात बॅटरीमध्ये आता एकदम प्रोफेशनली आपण काम करतो.
0: आणि त्याच्या आधी लहानपणापासून तुझ्या आवडीनिवडी काय होत्या?
2: एकदम लहान जेव्हा होतो, म्हणजे बालवाडीच्या आधी, बालवाडी एक पहिली दुसरीपर्यंत, तेव्हा जत्रेतनं JCB आणणं खूप आवडायचं मला. ते JCB आणून त्यांची मोटर बाहेर काढून काय ना काय करायचो. आणि नंतर एक जवळपास मी 2री-3रीमध्ये असताना आम्ही एका दुसऱ्या कामात होतो, तिकडे आमच्याकडे बरेच पॉवर बँक आलेले आणि तो नंतर ते काम बंद झालं, पण ते माझ्याकडे पळून होते. मग तिकडून पहिला लिथियम बॅटरी पहिला हात मी तेव्हा लावला.
0: अच्छा.
2: मोबाईल पॉवर बँक्स जे असतात त्यांच्यामध्ये 1850 सेल असतात, तिथून पहिलं लिथियम बॅटरीचं अंडरस्टँडिंग सुरू झालं माझं.
0: अच्छा. पण मग हे जे बॅटरीचं शिक्षण आहे हे घेण्यासाठी तू वेगळं काही शिक्षण घेतलंस का?
2: नाही, कसं ॲक्च्युली सगळं नॉलेज जे आहे आपल्याला असं वाटतं की कुठचीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला भरपूर शिक्षण घ्यावं लागतं त्या गोष्टीचं, असं नाही आहे. आपण काय जे करायचं आहे ते हातात घ्यायचं, ते करता करता आपण शिकतो. इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, जे नाही कळत ते प्रत्येक गोष्ट इव्हन सेलच्या आतला सुद्धा तुम्हाला मिळतं इंटरनेटवर.
0: सर, आता ह्याने इंटरनेटचा उल्लेख केला, आपल्या मुलाला या इंटरनेटची गरज आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं, तर तेव्हा तुम्ही त्याला ती कशा पद्धतीने सुविधा निर्माण करून दिलीत?
1: ॲक्च्युली आम्ही ना गावात राहतो, आत्ताही गावात राहतोय, पण मध्यंतरीच्या जेव्हा तो 2री वगैरे होता तेव्हा आम्हाला सावंतवाडीत यावं लागलं आणि सावंतवाडीत आम्ही गावचे असल्यामुळे आम्ही सावंतवाडीत सुद्धा 1-2 किलोमीटर गावातलं घर निवडलं जिथे आम्हाला राहायचं आहे. आणि तिथे इंटरनेटची सुविधा नव्हती त्यावेळेस आणि मोबाईलचं इंटरनेट मला खूप स्लो वाटलेलं त्यावेळेस. साधारण 16-17 गोष्ट आहे. त्यावेळेस मी तिथे

0: ₹10,000 स्पेशल केबल टाकून इंटरनेट घेतलेला, त्याला ते नॉलेज मिळावं या गोष्टीचं. आणि ॲक्च्युली तो आमचा निर्णय आजच्या वेळेस जर बघितला आम्हाला तर तो रिव्हॉल्युशनरी निर्णय आमचा होता असं आम्हाला असं वाटतं. जर तुम्ही लहानपणापासून मुलांना ॲक्सेसच नाही दिला तर त्यांना कळणार कसं? हा आत्ताचा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे. मग ते मुलांना द्यायला पाहिजे, अर्थात मुलांना किती वर जायचं आहे त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शनासाठी त्यांच्या मागे उभं पण राहायला पाहिजे.
1: त्याचा हा जो शालेय प्रवास होता त्याच्याबद्दल थोडं सांगाल का?
0: त्याचा बालवाडीतला तो धूमकेतू विद्यार्थी, एक दिवस गेला तर 2 महिने जायचं नाही.
2: पहिलीत मी गेलोच नाही,
1: शाळेतच नाही गेला,
2: ऍडमिशनच घेतलं नाही.
0: त्याच्यानंतर सुद्धा त्याला अ आच्या पुढे येत नव्हतं. तिकडे वेब बॉक्स होता एक, तेव्हा इंटरनेट एवढं नव्हतं, वेब बॉक्स होता, तो आम्ही स्पेशल खरेदी करून मागवलेला. आणि आमच्याकडे एक टी व्ही होती, त्या टी व्हीला कनेक्ट करून तो वेब बॉक्सवर त्याला हवे ते बघायचं. त्यावेळेस म्हणजे तो त्यावेळेस 2.5-3 वर्षाचा असल्यापासूनच्या ह्या गोष्टी त्याच्या आहेत. मग तिथे त्याचं शिक्षण खरं सुरू झालं, त्याच्यामुळे त्याचा विकास घडला. माझा जो सगळ्यात वेगळा अनुभव होता, साधारण 15 जूनला आपल्याकडे शाळा सुरू होते, 15 जूनला तो शाळेत जात होता, त्याची आई त्याची शिक्षिका होती आणि आणखी एक मुलगा होता त्या शाळेत, मग त्याला ती शिकवत होती. पण 15 जुलैला त्याने अख्खा तरुण भारत वाचला. तोपर्यंत त्याला अ आईच्या पुढे काहीही येत नव्हतं. म्हणजे हे ही त्याची जी स्वतः शिक्षणाची जी वृत्ती होती ती आम्हाला दिसली आणि ती आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न केला.
1: अरे पण इंटरनेट तुला बाबांनी घेऊन दिलं घरात, तू त्याचा वापर कसा कसा केलास?
2: हे आम्ही जवळपास 2016 घेतलं, तेव्हा आमच्याकडे एक लॅपटॉप होता, त्याला ते कनेक्ट करून दुसरीतला मुलगा तसा कायच करणार, शाळेत येऊन जाऊन आलो की युट्यूब उघडून बसायचं. पुस्तकांना काही आल्यावर हात नाही लावला कधी, तर यायचं युट्यूब उघडून बसायचं, जे समोर येतं ते बघत होतो. आणि माझं नॉलेज व्हायच्यातलं वाढण्याचं तोच एक कारण आहे. तर असे बरेच युट्यूबर्स आहेत, नावं घेतली तर ती लिस्ट नाही संपणार, ज्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स मी शिकलोय.
1: या इंटरनेटच्या माध्यमातून तू कोणाकोणाशी जोडला गेलास?
2: बरीच लोक आहेत, मोस्टली USA किंवा आपल्या नेबरिंग कंट्रीजमधून आणि आपल्या देशातून सुद्धा. म्हणजे असं कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट असं नसतं, पण बऱ्याच गोष्टींची ज्याच्यावर रिसर्च पेपर आणि पब्लिश होत असतात. किंवा आता डिस्कॉर्ड हा एक प्रकार तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जसं आपलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम आपण वापरतो तसं ते एक मेसेंजर ॲप्लिकेशन आहे जिकडे कम्युनिटीज असतात. मग तिकडे माझा खूप कॉन्टॅक्ट बेस आहे, बोथ वेज, फॉर इलेक्ट्रॉनिक्स पर्पज माझं जे काम आहे आणि ॲज अ फ्रेंड्स म्हणून सुद्धा. कारण तिकडे ही जी मोबाईल गेमिंग कम्युनिटी जी असते, PC गेमिंग कम्युनिटी, ती पण बरीच आहे.
0: आणि ती माहिती घेतल्यानंतर ते घरात प्रयोग करून बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे त्याच्यासाठी लागणारा खर्च आमचा मोठा असायचा.
1: अच्छा.
0: म्हणजे आमचं घरचा खाणं पिणं हा खर्च आमचा अगदी छोटा असायचा. कम्पेरिंग दॅट एखादी गोष्ट त्याला नवीन कळाली, मग ती कळाल्यानंतर ती पूर्ण करून काय निष्पन्न होतं हे होईपर्यंत त्याला चैन नसायची, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
1: त्याने काहीतरी MBA पण केलेलं आहे, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना.
0: आपण आपल्याकडची शिक्षण पद्धती कशी आहे, 11वी 12वी 11वी 12वी केल्यानंतर आपण पुढचं काय करायचं हे ठरवावं, म्हणेपर्यंत मुलाचे 20-22 वर्ष सहज निघून जातात. मग त्याला 7वी 8वीत असताना एक क्लेवर हार्वे नावाची एक शिक्षणात एक संस्था आहे, ती दरवर्षी जगभरातल्या अशा तरुण मुलांना तरुण शोधते आणि त्यांना फ्युचर CEO बनण्यासाठीचं फीड देते, त्याला ज्युनियर MBA म्हटलं जातं. मग त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली एका ठिकाणी, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याने 8वीत असतानाच त्याच्यासाठी त्या कोर्सला घेतलं. त्याने ॲडमिशन ऑनलाईन असायचा, अर्थात तो शाळा करता करता तो कोर्स पण त्याने 10वी 10वी होईपर्यंत MBA पूर्ण झालेला, ज्याचा त्याच्या व्यावसायिक कलागुणामध्ये चांगली ग्रोथ झाली. तिथे त्याला जे नॉलेज पाहिजे एक व्यावसायिक म्हणून येण्यासाठी काय गोष्टी लागतात हे नॉलेज त्याला तिथे बऱ्यापैकी मिळालं.
1: अरे पण आपण व्यवसायच करायचा आहे हे तू केव्हा ठरवलंस?
2: ठरवलं असं नाही, पण लहानपणापासून म्हणजे जेव्हा शाळेत जायचो मला ते जे कंट्रोलिंग एन्व्हायरमेंट असतं, जसं स्कूलमध्ये एन्व्हायरमेंट असतं टीचर्स आणि मुलं तसंच असतं जिथे लोक जॉब करतात. 90% ऑफ द जॉब स्पेसेसमध्ये असंच असतं, जे आपले हेड असतात किंवा आपले सिनियर असतात त्यांच्या खाली आपल्याला राहावं लागतं आणि ते मला नाही जमणार. आणि तोपर्यंत बिझनेस स्टार्ट केलाच, मी डिसाईड करायच्या आधी की मला बिझनेस करायचा याच्या आधी आम्ही स्टार्ट केलं की काहीतरी करूया, त्यामुळे मग तर ठरलंच, मग काय हेच नाही की पाठी यायचा. आता
0: आता बिझनेस करायचा की नाही करायचा हा नंतरचा भाग आहे. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तर त्याचं नॉलेज आणि त्याच्यात तुम्ही किती महारत हासिल करताय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
1: त्याने जेव्हा ही 10वी नंतरची वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला,

0: किंवा आता तो त्या रस्त्यावरनं चालतोय, त्यावेळेला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या, त्याच्या शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?
1: फार मिक्स प्रतिक्रिया होत्या. बऱ्याच लोकांना वाटत असतो होतं की मी त्याची वाट लावतो आहे, म्हणजे हे उघडपणे काही बोलत होते काही मागे बोलत होते, पण त्याच्याकडे जितकं शक्य आहे तेवढं दुर्लक्ष करणं हे आम्ही करत राहिलो. आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही कला आत्मसात करावीच लागेल.
0: बरोबर. तुझी ही प्रयोगशीलता जी आहे, तर त्याचा तुला शालेय जीवनात कसा फायदा झाला?
2: तिसरी चौथीपासूनच ते सुरू होतं माझं की मी काय ना काय दर 3-4-5 दिवसांनी आठवड्याभरात शाळेत नवीन काहीतरी प्रदर्शन कसं असायचं माझं, मी घेऊन जायचोच. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे मला प्रायोरिटी द्यायची की कुठे एक्झिबिशन असेल काय असेल, तर ते मला प्रायोरिटी द्यायची की तू जाऊन कर.
0: अच्छा, तू 9वीत असताना काहीतरी हायड्रोजन विषयी प्रोजेक्ट केला होतास त्या संदर्भातला, त्याच्याविषयी सांग ना जरा.
2: येस सर. सो 9वीत असताना एक सायन्स एक्झिबिशन असतं बघा, आपलं महाराष्ट्र स्टेट एक्झिबिशन असतं. लकीली आमच्याकडे ते सावंतवाडीतच लागलेलं आणि तेव्हा त्याच्यात भाग घेतला. म्हणजे सावंतवाडी म्हणजे आंबोलीत होतं ते प्रदर्शन. शाळेत स्टेट लेवल पहिले शाळेच्या लेवलला आम्ही बनवलं आणि मग आंबोलीला आम्ही गेलो. मग ते प्रोजेक्ट असं होतं की आत्ता आपल्याकडे फ्युल सप्लाय तुम्ही बघितलं तर काय आहेत, पेट्रोल आहे, डिझेल आहे, आपण LPG वापरतो, CNG वापरतो, याच्यापुढे फ्लेमेबल गॅस ब्युटेन असेल, प्रोपेन ब्युटेन, त्याच्यापुढे आपण काही यूज करत नाही, बरोबर. मग हायड्रोजन हा एक चांगला फ्लेमेबल गॅस आहे आणि त्याची उपलब्धता पण आहे, पण आपल्याला ते फक्त माहिती नाही असं वाटतं, कारण पाण्यात हायड्रोजन असतो H2O, बरोबर. आणि हायड्रोजनला आपण थोडं स्टडी केलं तर तो एक क्लीन बर्निंग फ्युल आहे, 100% क्लीन बर्निंग फ्युल. हायड्रोजन जळताना अजिबात कार्बन रिलीज करत नाही आणि समुद्राच्या पाण्याची आपल्याकडे काही कमी नाही बघा, बरोबर. मग समुद्राचं पाणी का, तर त्याच्यामध्ये मीठ असतं. आणि आम्ही जे प्रोजेक्ट बनवलेलं म्हणजे जे रिॲक्टर आम्ही बनवलेले, वर्किंग रिॲक्टर होते, मॉडेल असं नाही, प्रॉपर फुल साईज रिॲक्टर बनवलेले, ते त्या खाऱ्या पाण्यातला इलेक्ट्रिसिटी येऊन त्याला ब्रेकडाऊन करायचे. H2O म्हणलं H2 आणि O वेगळं करायचे. असे रिॲक्टर आम्ही 9वीमध्ये मी बनवलेले, माझा एक मित्र होता सोबत, आम्ही दोघांनी ते केलेलं. मग हे वेगळं करून HHO कॉम्पाऊंड मिळतं आणि ते खूप म्हणजे एफिशियंट असतं, फ्लेमेबल चांगलं असतं, त्याचं इंजिन्समध्ये आणि आपण वापरू शकतो. आणि त्याचं खास हे आहे की आपलं इंजिन जर आपण थोडं तुम्ही बघितलं तर त्याला एअर इनटेक असतो आणि फ्युल इनटेक असतो. हे आपण ॲज अ फ्युल वापरलं HHO कॉम्पाऊंड, तर आपल्याला वेगळी हवा द्यायची गरजच नाही, कारण याच्यामध्येच HHO हायड्रोजन ऑक्सिजन, दोन हायड्रोजन आयटम जाळण्यासाठी एक ॲटम ऑक्सिजन लागतो, परफेक्ट रेशियो मिळतो. म्हणजे ह्या फ्युलने आपण अंडर वॉटरसुद्धा इंजिन चालवू शकतो, पूर्ण सबमर्ज्ड आणि झिरो पोल्युशन. आम्ही त्याच्यात दोन टाईप बनवलेले, म्हणजे एक ज्याच्यावर इंजिन चालू शकतं आणि दुसरं जे ॲक्च्युली मोर कॉमन होईल की घरात आपण दोन रिॲक्टर ठेवायचे, जवळपास एवढी साईज असते त्याची, घरात ठेवायचे, वरती सोलार पॅनल टाकून त्याला पॉवर दिली की सकाळी त्यात पाणी भरलं की दिवसभराचा गॅस त्याच्यावर पेटू शकतो.
0: अय्या,
2: खर्च फक्त पाण्याचा आणि मिठाचा. पण हे आम्ही प्रॅक्टिकल केलं, म्हणजे एक्झिबिशन आम्ही कसं केलेलं आमचं दुसरं, की त्याच्यावरती गॅस पेटवून आम्ही चहा बनवलं होतो आणि जे गेस्ट येतात त्यांना आम्ही तो चहा देत होतो.
0: वा, म्हणजे त्याचं प्रत्यक्ष उपयोग कसा होतोय तोच तुम्ही त्यांना करून दाखवलास.
2: येस,
0: खूप मस्त, खूप वेगळा असा तुझा हा प्रयोग होता आणि निश्चितच ह्याच्यातनं सगळ्यांना स्फूर्ती मिळू शकते. तू लिथियम बॅटरी निवडण्यामागचं नेमकं कारण काय?
2: निवड ॲक्च्युली तेच की आपण त्यामध्ये काम स्टार्ट केलं, काहीतरी करून बघूया आणि ते चांगलं वाटलं तर मग हे चांगलं आहे, तर दुसरीकडे हे करायची काही गरजच नाही. आणि लिथियम बॅटरी म्हणून आत्ता जे करतो आहे लिथियम बॅटरीज, ते कशाला, तर मागची 1.5 वर्ष आपण ह्याच्यात काम करतो आहे. तर गाड्या विकणं एक गोष्ट झाली, पण ते कम्प्लिटली आपण बनवत नाही, किती आपण मॅन्युफॅक्चर करतो म्हटलं तरी ते शेवटी कुठून तरी येतं आहे त्याच्यातले 99% गोष्टी. आणि बॅटरीजमध्ये कसं होतं, त्याच्यात आपली कम्प्लीट डिझाईन असते, वायरिंग असतं, सगळं जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपण त्याचा बेसपासून सगळं बिल्ड करतो. तर मग हे झालं प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग. बॅटरीमध्ये कसं झालं, तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या बॅटरी देऊ शकता, तुम्ही छोट्या इवन छोट्या छोट्या म्हटलं आपण स्प्रे पंपला बॅटरी असते, UPSला असते, ती बॅटरी असते, की त्याच्यापुढे गेला तुम्ही इलेक्ट्रिक गाडीला किंवा पेट्रोलच्या स्कूटरला सुद्धा बॅटरी असतात, कारला असतात, बोटला असतात, होम इन्व्हर्टरला असतात, ह्या सगळं बनवू शकतो एकाच फॅक्टरीमध्ये, सगळं काम होतं. तर ह्याच्यामध्ये एक वाईड रेंज कवर होते. आणि बॅटरीमध्ये आत्ता सध्या जर तुम्ही मार्केट बघितलात तर कुठचं चांगलं असं म्हणजे ट्रस्टेड ब्रँड असं नाही आहे अजूनही.
0: ह्या लिथियम बॅटरीचा उपयोग नेमका कुठे कुठे आत्ता होतोय आणि भविष्यातला त्याचा उपयोग कुठे कुठे होण्याची शक्यता आहे?
2: सगळ्यात पहिला तर सगळ्यांकडे आहे तो फोन. एकही माणूस असा नाही ज्याकडे फोन आहे आणि तो लिथियम बॅटरी यूज करत नाही. लिथियम फोनमध्येच

0: असते, एन एम सी बॅटरी असते किंवा लिथियम पॉलिमर म्हणतात त्याला, इथून गेलात की आता लेड एसिड बॅटरी ऑलमोस्ट बंदच झाल्या. जिथे बॅटरी बॅकअप आहे कुठे, छोटीशी टॉर्च असू दे किंवा तो स्पीकर असू दे, लाईट असू दे, घरातला बल्ब असू दे, सगळ्यामध्ये लिथियमच वापरलं जातं कारण खूप रिलायबल सोर्स आहे तो.
1: त्याचे फायदे काय असतात?
0: आता लिथियममध्ये दोन प्रकार असतात मेनली, लिथियम आयन फॉस्फेट आणि लिथियम आयन. तर लिथियम आयन जे असते अजून हलकं असतं, म्हणजे आपल्या फोनमध्ये असतं, फोनचं वजन तसं बरंच कमी असतं, ते हलकं असतं, त्याच्यात तेवढ्या म्हणजे तेवढ्याच वजनात तेवढ्याच साईजमध्ये जास्त एनर्जी स्टोअर होते आणि त्याची लाईफ पण बरीच असते, 1200 ते 1500 चार्जिंग सायकलपर्यंत लाईफ मिळते, म्हणजे 3 ते 4-5 वर्षापर्यंत इझिली मिळते आपल्याला त्याची लाईफ. आणि बाकी पण त्याची पॉवर डिलिव्हरी असते, म्हणजे छोट्या स्पेसमध्ये खूप चांगली पॉवर देऊ शकतं, म्हणजे सेफ्टी हा एक मोठा मॅटर आहे.
1: अच्छा.
0: आणि लिथियम आयन फॉस्फेटमध्ये तुम्ही गेलात की ते लाईफ झालं, त्याच्यामध्ये 3-8 हजार सायकलचे सुद्धा सेल मिळतात, म्हणजे आपण इन्व्हर्टरला बॅटरी बनवतो, बोटला बनवतो, या सगळ्यांच्या बॅटऱ्या 20-30 वर्षापर्यंत चालायला पाहिजे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी आपण लेड एसिड बॅटरी असते जी 3-4 वर्षात 5 वर्षात मॅक्सिमम आपण बदलतो, ती 20-30 वर्षात चालू शकते.
1: कमाल आहे.

0: सेफ्टी हा एक मोठा मॅटर आहे.
1: अच्छा.
0: आणि लिथियम फॉस्फेट फॉस्फेटमध्ये तुम्ही गेलात की ते लाईव्ह झालं, त्याच्यामध्ये 3-3, 8-8 सायकलचे सेल मिळतात. म्हणजे आपण इन्व्हर्टरला बॅटरी बनवतो, बोटला बनवतो, या सगळ्यांच्या बॅटऱ्या 20-30 वर्षापर्यंत चालायला पाहिजे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी आपण लेड एसिड बॅटरी असते जी 3-4 वर्षात 5 वर्षात मॅक्सिमम आपण बदलतो, ती 20-30 वर्ष चालू शकते.
1: कमाले.
0: आणि फॉस्फेट तर एवढी सेफ असते की ती फिजिकली आणि केमिकली पेट घेऊच शकत नाही. जो लिथियम आयन फॉस्फेट असेल असतो, तुम्ही पेट ते आगीत टाकलं तर ती आग विझेल पण ती बॅटरी पेटणार नाही.
1: अच्छा.
2: इतकं सेफ आहे.
0: येस,
1: इतकी सेफ आहे. बरोबर. पण मग ही जी आता तू सांगतोयस, ही बॅटरी जर लोकांनी वापरायला सुरुवात केली तर त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो?
2: जिथे जिथे स्टोरेज लागणार, इलेक्ट्रिसिटी स्टोरेज लागणार, तिथे तिथे याचा वापर होणार. अगदी म्हणजे आपण पॉवर बँक घेऊन फिरायचो काही वर्षापूर्वी, पण आत्ताचा स्टोरेज वाढलं त्याच्यामुळे आपली ती गरज कमी झाली. बरोबर ना? तसं जिथे जिथे स्टोरेज लागेल, मग तुमचं UPSI घरात, आता तुम्ही लेड ॲसिड बॅटरीमध्ये वापर जास्त होते, मॅक्सिमम लेड ॲसिड. ओके, जिथे जिथे लागेल तिथे तिथे. आता इलेक्ट्रिसिटीशिवाय कोणच जगू शकत नाही. मग इलेक्ट्रिसिटीचं स्वतःचं प्रोडक्शन करा आणि स्वतः वापरा जे फ्री ऑफ कॉस्ट असेल. अगदी म्हणजे हातातल्या मोबाईलपासून जे काही इक्विपमेंट तुम्ही इलेक्ट्रिसिटीवर वापरताय, जिथे जिथे स्टोरेज आहे तिथून अगदी मोठमोठ्या इंडस्ट्रीपर्यंत बॅटरी लागणार आहे. त्यामुळे इट्स अ ह्यूज डिमांड, खूप मोठं स्केल आहे. याच्यातला 0.01% जरी आपण कव्हर केला तरी इट्स अ ह्यूज इंडस्ट्री बनू शकते.
1: निश्चित. रेवण, तू आता सावंतवाडीमध्ये राहतोयस, तुला असं नाही का कधी वाटलं की बाकीची सगळी मुलं 10वी झाल्यानंतर मुंबई, पुणे किंवा हैदराबाद, बेंगलोर उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर आपणही हे शिक्षण घेण्यासाठी अशा एखाद्या शहरात जावं आणि तिथे शिक्षण घ्यावं, असं नाही का तुला वाटलं कधी?
0: मी हे ट्राय पण केलं. ॲक्च्युली खरं तर मला शहरात राहणं आवडत नाही. मुंबईत माझी मावशी राहते, त्यामुळे मुंबईत जाणं येणं राहणं असतं माझं. आणि तिथे ते कॉलेज तिथूनच जॉईन केलं आहे. म्हणजे आत्ता जे मी करतो इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये इंजिनिअरिंग, ते मुंबईमध्येच आहे, पण तो ऑनलाईन असतं त्यामुळे जावं लागत नाही. आणि शहरात राहणं मला अजिबात आवडत नाही, कारण ते असं खूप कंटेंट एन्व्हायरमेंट असतं. आणि जिथे आता मी राहतो गावात, जे आमचं कलंबिस जे गाव आहे, तिथे एवढी शांतता आहे, आपली हवेची क्वालिटी चांगली आहे, पॉल्युशन नाही आहे आणि फ्री स्पेस आहे, फ्री एन्व्हायरमेंट आहे, तुम्ही काही करू शकता.
1: बरोबर. आणि तुझा हा विचार बऱ्याच मुलांनी जर अवलंबला तर आजची जी कोकणातली परिस्थिती आहे, घरं बंद होत जात आहेत, तर ती बदलायला वेळ लागणार नाही. फक्त त्यांनी इथे राहून त्यांना काय करता येईल तो सोर्स त्यांनी शोधला पाहिजे.
2: सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण बाहेर का जातो, पण मुलांना बाहेर का पाठवतो? तर उत्पन्न मिळवण्यासाठी, त्याचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी, ज्याला आपण करिअर म्हणतो.
1: बरोबर.
2: मग त्यापेक्षा जर चांगलं करिअर म्हणजेच काय, तर अर्थार्जन आहे आणि ते नियमितपणे मिळेल याची सुरक्षितता, ते जर आपल्याला गावात मिळत असेल तर शहरात का जावं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आजच्या घडीला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन एखाद्या गावच्या मुलांनी खरंच स्थिर होण्याचा मार्ग आहे का, हे खूप सारे प्रश्न आहेत. त्यापेक्षा आपण गावच्या वातावरणात, आपण शहराला पाहिजे ते पुरवू शकत असू इथून, तर आपण शहरात का जावं?
1: निश्चित. शहर आपल्याकडे येऊ शकतं,
2: शहर आपल्याकडे येऊ शकतं, आणि आम्ही ते जवळपास सिद्ध करत चाललेलो आहोत.
1: नक्कीच, नक्कीच. रेवण, तू आत्ता तुझ्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या शिक्षणाबद्दल सांगितलंस, तर त्या अभ्यासक्रमाबद्दल थोडीशी माहिती देणार.
0: खरं तर काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे त्याच्यामध्ये. तो 2 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाचा पण त्याच्यामध्ये एक छुट्टी असते ऑप्शन. मग त्याच्यात बेसिकली काय शिकवलं जातं, सुरुवातीपासून की गाडीचं इलेक्ट्रॉनिक्स कसं काम करतं, पहिली तर गाडी इलेक्ट्रिक गाडी कशी असते, त्याच्यानंतर कसं काम करतं इलेक्ट्रिक व्हेकल्सचं, त्याच्यामध्ये वायरिंग कसं असतं, काय इम्पॉर्टंट पार्ट्स असतात, आणि त्याच्यानंतर त्या पार्ट्सचं डिझाईन, त्याच्यामध्ये बॅटरीचं पण बऱ्याच गोष्टी आहेत. इन डिटेल एवढं नाही आहे, पण बॅटरी रिलेटेड बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. आणि इन दी एंड आपल्याला जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकवतात, म्हणजे कॅट डिझायनिंग, 3D मॉडेलिंग आणि ते सगळं आहे. म्हणजे पूर्ण व्हेकल डिझाईन त्याच्यामध्ये शिकवलं जातं ओव्हरऑल.
1: अच्छा.
2: त्याचं आता आम्हाला सुद्धा तशा प्रकारचं एक इन्स्टिट्यूट उभं करण्याचं आमचं नियोजन आहे, जिथे आम्ही मॅकॅनिक घडू शकू, कारण EV मॅकॅनिकची एक मोठी आवश्यकता इथून पुढे लागणार आहे, पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या देशभरात. मग त्याच्यासाठी आमचं पण एक नियोजन आहेच, जिथे गावखेड्यातले मुलं तिथे येतील, 6 महिने शिकतील आणि आपल्या गावात जाऊन तो व्यवसाय. स्किल महत्त्वाचं आहे, तुमच्या मागे डिग्री कोणती आहे याला महत्त्व नाही आहे, तर स्किल अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे स्किल आहे तो आज कुठेही तरू शकतो. मी त्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुलांना आणि पालकांना विशेष करून मी सांगायला

0: मला आवडेल की तुमच्या मुलामध्ये, तुमच्या मुलीमध्ये कोणतं कौशल्य आहे त्याचं आधी संशोधन करा, आणि
1: बरोबर
0: त्याप्रमाणे त्याला शिकवण्याचा किंवा त्याला घडवण्याचा प्रयत्न, शिकवण्याचा म्हणता येणार नाही, त्याला घडवण्याचा प्रयत्न करा.
1: रेवण एक व्यावसायिक म्हणून तयार होऊ बघतोय, त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू आहे. त्याला एक वडील म्हणून तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करता?
0: मार्गदर्शन म्हणता येणार नाही, अर्थात दुनियादारी मी सांभाळतो, अजून त्याला दुनियादारीची एवढी हे दिलेली नाही आहे, ते हळूहळू वयोमानाप्रमाणे अनुभवाप्रमाणे वाढत जाते, पण त्याला निर्णय घ्यायला शिकवलं आहे आम्ही, अगदी म्हणजे तो बालवाडीत असतानापासूनचा निर्णय घेतो आहे.
1: अच्छा.
0: हां, म्हणजे निर्णय कसे घ्यावेत, त्याने निर्णय घ्यावेत, मग चुकले तरी चालतील, शक्यता चुकलेले नाही आहेत, पण ते निर्णय घेत असल्यामुळे आज तो खंबीर आणि कणखर बनत गेला आहे, प्लस मायनस दोन्ही बाजूंचा विचार करून तो निर्णय घेतो आहे, त्यामुळे ते महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला सुरुवात करता तर प्रत्येक वेळेस तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात, हा की तो, त्या दोनातला, त्या चारातला कोणता, हे तुम्ही शिकलात की तुम्ही यशस्वी होत गेलात, आणि तेच आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
1: रेवण, तुझी आई शिक्षिका आहे, तर तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आईचा सहभाग कसा होता?
2: आईच्या अपेक्षा बऱ्याच वेळा अशा होत्या की मी पहिला नंबर आणावा, जास्त टक्के आणावे, पण त्या सगळ्यात मी घुसत गेलो तसं ते कमी झालं. आणि आईचा पण सपोर्ट असतो आता सगळ्यामध्ये चांगला, म्हणजे नॉर्मली घरात पसारा केल्यानंतर ओरडच पडते बरोबर, ते हळूहळू कमी झालं. तुम्ही कधी घरात आलात तरी ती फॅक्टरीज दिसते घर सुद्धा.
1: अच्छा.
2: मग त्यावरनं मला बोलली नाही कधी.
0: तिचा पूर्ण पाठिंबा असतो, त्या पाठिंब्यामुळे आम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकलो.
1: बरोबर.
0: नाही तर तिथे जर जर आमच्यात क्लॅशेस असले असते तर कदाचित ते शक्य झालं नसतं. मग कुटुंब म्हणून आम्ही तिघही या बाबतीत एक आहोत, आणि तिचा सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा आहे म्हणूनच हे यशही आहे.
1: बरोबर. रेवण, आपली ही मुलाखत सगळी लहान लहान मुलं ऐकत आहेत, तर ही मुलाखत ऐकणारे हे जे आपले बालमित्र आहेत, तर या बालमित्रांना शिक्षण कसं घ्यावं याच्याविषयी तू काय सांगशील?
2: एक्सपेरिमेंट करा, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला कुठचीही गोष्ट दिसली, गाड्यांमधली आवड आहे त्या बघा, गाड्या चालवा बघा, त्याच्यातले पार्ट समजून घ्या, किंवा आता माझी तर आवड इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे आणि म्युझिकमध्ये आहे, समवॉट म्युझिशियन आहे म्हणू शकता. जर तुम्हाला कधी गिटार दिसला, कीबोर्ड दिसला, ट्राय करा, ते आवडतं का, गाणी ऐका, इवन बोलणं हे सुद्धा ऐका, जसं तुम्ही रेडिओवर बोलता तुम्ही बोला, जर तुम्हाला बोलणं आवडतं, लिहा, वाचन खूप जण आवडतं, किंवा कम्प्युटरमध्ये आहे, कोणी सॉफ्टवेअरमध्ये करू शकतं, हार्डवेअरमध्ये पण करू शकतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या, जे दिसतं त्याच्यामध्ये आपण मास्टरी करू शकतो.
1: बरोबर. आपला स्वतःचा शोध, स्वतःच्या आवडीचा शोध प्रत्येक विद्यार्थ्याने जर घेतला तर त्याच्यात तो करिअर नक्की करू शकतो, आणि त्याला त्याच्या पालकांची जोड मिळायला हवी निश्चितच. भविष्यामध्ये लिथियम बॅटरी याच गोष्टीला घेऊन तुला काय करायचं आहे, काय स्वप्न आहेत तुझी?
2: आपल्याला ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे. आत्ता ज्या बेसिक बॅटऱ्या बनवल्या जात आहेत त्यालाच फक्त डेव्हलप करायचं पुढे, त्याचा यूज असो येस केस असून कसा वाढवायचा, ती लिथियमची टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि बरेच लोक म्हणतात की त्याचा अल्टरनेटिव्ह पण आला आहे, सोडियम आयन म्हणतात काय काय म्हणतात, ते असेल तर ते पण चांगलं आहे, त्याला पण आपण डेव्हलप करायचं, पण माझ्याप्रमाणे लिथियम आत्ताचं बेस्ट आहे, त्याला काही अल्टरनेटिव्ह नाही आहे, हे डेव्हलप करणं हेच तर इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये.
1: ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या, जसं तू आत्ता म्हटलंस की तुला संगीताची आवड आहे, तर त्यातलं नेमकं काय आवडतं तुला, म्हणजे वादन आवडतं, गायन?
2: वादन कीबोर्ड वाजवतो मी, आता समवॉट प्रोफेशनल पियानिस्ट किंवा कीबोर्डिस्ट म्हणू शकता. माग एक दीड एक दोन वर्ष आधी मी गिटार घेतलाय, गिटार पण बराच शिकलोय, आणि युकेलेले वाजवता येतो, पेटी वाजवतो मी, हे काय वाद्य माझ्याकडे नाही आहेत पण मला बेसिक वाजवता येतं, आणि ओव्हरऑल म्हणजे म्युझिक कंपोजिंग आणि मी करतो. मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा जे शाळेचे इव्हेंट आणि होते सगळे मीच मॅनेज करायचो, आणि ओव्हरऑल बाकी म्हणजे म्युझिकमध्ये ग्रुप हँडल करणं मला बरंच जमतं. अजूनसुद्धा काही हॉबीज आहेत पण त्या मी काही एवढ्या केल्या नाही, जसं तेच दुसरी तिसरी असताना स्केटिंग घेतलेले मी, रोलर स्केटिंग, ते पण मला बरं येतं, पण आत्ता काय करणं ते पॉसिबल नाही आहे कारण आपल्या एरियामध्ये जर ट्रॅक्स आणि डेव्हलप झाले नाही आहेत. इवन मी टेबल टेनिससुद्धा खेळलो आहे स्टेटपर्यंत.
1: वा.
2: हे मी 8वी ते 10वीच्यामध्ये केलं आहे, आत्ता काही त्याच्यासुद्धा टाईम नाही आहे, पण हे सुद्धा करायचं. म्हणजे हा इवन हा एक मेसेज आहे सगळ्यांना की बऱ्याच गोष्टी एक माणूससुद्धा करू शकतो. तुम्ही स्पोर्ट्समध्ये घुसू शकता, म्युझिकमध्ये पण जाऊ शकता. म्युझिक मी रोज फॉलो करतो, माझ्या फॅक्टरीमध्येच माझा गिटार आणि कीबोर्ड असतो, तिकडेच काय मध्ये एक दोन तास टाईम मिळाला ते घेऊन बसतो मी.
1: वा.
2: येस.
1: तो एक वेगळा आनंद देतो आपल्याला.
2: माझं रेकमेंडेशन सगळ्यांना हेच असतं की प्रत्येकाने ॲटलिस्ट एक इन्स्ट्रुमेंट शिकावं.
1: बरोबर.
2: त्याने खूप पीस ऑफ माइंड मिळतो आपल्याला, किंवा खूप शांतता मिळते.

0: आता तू जे काम करतोयस, तर भविष्यात तुझ्या गावात राहून तुला एखादा मोठा व्यवसाय निर्माण करण्याची संधी मिळाली तर त्यावेळेला तू काय काय करशील?
1: आत्ता जसं आपण स्टार्ट केलं आहे, आमच्या जमिनीमध्येच आम्ही स्टार्ट केली आहे फॅक्टरी आमची. आत्ता फक्त बॅटरी प्रोडक्शन करतो आहे, पण तिथे बरीच जागा आहे आणि ती फॅक्टरी मला एक्सपँड करायची आहे. ती मग सगळं मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेकल, त्याची बॅटरी, त्याचे जेवढे स्पेअर पार्ट्स असतात आता मोस्टली जे बाहेरून येतात, ते हळूहळू हळूहळू आपल्या एरियामध्ये आपण मॅन्युफॅक्चर करायचे. सो आपल्या एरियाला डेव्हलप करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि संधी ऑलरेडी खूप आहे याच्यामध्ये.
0: खूप छान रेवण, तू बघितलेलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो आणि तुझ्या क्षेत्रात तुला भरपूर यश मिळो अशाच शुभेच्छा मी तुला आकाशवाणी परिवाराच्या वतीने देते. तू आणि तुझे बाबा जयवंत गवस, तुम्ही दोघांनीही आज आमच्या बालमित्रांशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल मी आकाशवाणी परिवाराच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.
0: बालमित्रांनो, 10वीनंतर लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक व्हेकल यासारख्या वेगळ्या क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या रेवण आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी मारलेल्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं आम्हाला नक्की कळवा. बालजगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. बालदोस्तांनो, बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

10वीनंतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या रेवण गवस आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात आमच्या बालजगत या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मी तुवा या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मंदार चोळकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. आता जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजात मंदार चोळकर यांचं गीत ऐकूया. निलेश मोहरीर यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे फ्रेंड्स या चित्रपटातलं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा. श्रोते हो, नीती मोहन आणि आदर्श शिंदे यांनी गायलेलं पैसा पैसा या चित्रपटातलं गीत आपण ऐकूया. शिवकुमार यांची ही रचना, संगीतबद्ध केली सोहम अजय पाठक यांनी.

ती सध्या काय करते या चित्रपटातलं विश्वजीत जोशी यांचं गीत आपण ऐकलं. निलेश मोहरीर यांनी संगीतलेलं हे गीत गायलं होतं मंदार आपटे यांनी. आता उर्मिला धनगर, वैशाली सामंत आणि अमित राज यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. चित्रपट आहे तू ही रे आणि संगीतकार अमित राज.

श्रोते हो, रत्नदीप बनसोडे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं बी विनायक यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपटचा यारों की यारी. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकला.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 10:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
3: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त 1 दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त 1 प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त

0: राशी धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
1: अमावस्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंद लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंद लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीनं पेमेंट करू शकता.
1: बर.
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात

0: वा,
1: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके,
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बरं,
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो,
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202 44 78 286 किंवा 0202 44 80 135.
2: श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेला राग गुजरी तोडी आम्ही प्रसारित करतोय.

श्रोते हो नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेला राग गुजरी तोडी आपण ऐकला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमात श्रोत्यांनी कळवलेल्या मनपसंत गीतांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. सुरुवात करते एका भक्तिगीतानं. चित्रपट आहे भोळी भाबडी, गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत राम कदम यांनी दिलं आहे आणि हे गीत गायलं आहे पंडित भीमसेन जोशी आणि पंडित वसंतराव देशपांडे यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा दगडू सुतार. हे श्रोते आहेत मुक्कामपष्ट भाटणवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले. त्याचबरोबर कोमल, सागर, आरव, सरकार, सौ राधिका, दयानंद कांबळे यांनी ह्या गीताला पसंती कळवली. आणि हे श्रोते आहेत मुक्कामपष्ट आमजाई वरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं एक गीत. चित्रपट आहे मुंबईचा जावई आणि हे गीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत सुंदरखेड, राजमाता नगर, बुलढाणा महाराष्ट्र इथले नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार.

दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा हे श्रोते आहेत रिंगणी छत्तीसगड इथले, आणि त्यांनी संदेश पाठवला आहे लोफर या चित्रपटातलं गीत ऐकण्यासाठी. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलं आहे, आणि गीत आहे आनंद बक्षी यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: श्रोते हो, यानंतर आपण सर्जा या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं नाद हो महानोर यांचं हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिमवरून श्री रवींद्र पवार, सौमीनाताई पवार, श्रीकांत आणि श्रीयुत एकनाथ काळे. तर ऐकूया यांच्या पसंतीचं सर्जा या चित्रपटातलं गाणं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: यानंतरचा संदेश पाठवला आहे कारवांचीवाडी रत्नागिरी इथल्या दशरथ आखाडे, गणेश चव्हाण, देवांश, सन्मान, सिद्धी, विजय, लक्ष्मी बेदरकर, कौशल बेदरकर यांनी. त्यांनी या संदेशामध्ये म्हटलंय, रविवारी नवनिर्माण शाळेच्या मुलांनी जो कार्यक्रम केला होता, तुम्ही तो प्रसारित केला होता, तो खूप छान होता आणि तो आम्हाला खूप आवडला. हा 26 जुलै रोजी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आणि त्यांनी आपली निवडसाठी सुद्धा एक गाणं पाठवलं आहे. त्यांनी म्हटलं की लय भारी या चित्रपटातलं गाणं आम्हाला ऐकवा. तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ मैत्रीण जान्हवी भागवत. यानंतर माझ्याकडे एक संदेश आला आहे. नवलू वरक राहणार मलपण जिल्हा उत्तर गोवा यांनी म्हटलंय की हा कार्यक्रम मी दर रविवारी ऐकतो आणि या कार्यक्रमासाठी मला एक गाणं कळवायचं आहे. त्यांनी कळवलंय कहो ना प्यार है या चित्रपटातलं गाणं. लकी अली यांनी गायलेलं विजय अकेला यांचं हे गीत आहे. संगीत दिलंय राजेश रोशन यांनी. चित्रपट आहे कहो ना प्यार है.

0: को जरा सरका दें तो लंबी बोतल भी फिट हो जाएगी मैडम। सॉरी, और ये इसका रोल बॉन्ड फ्रीजर, बस आधे टाइम में बर्फ तैयार। सॉरी, और हाँ, ये इसका
1: श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत सावन को आने दो या चित्रपटातलं एक गीत। गीत आहे गौहर कानपुरी यांचं, संगीत राज कमल आणि स्वर आहे जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांचा। या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर इथले संजय पाटील, सौषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, तसंच जत सांगली इथले श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी, तालखेड जिल्हा जळगाव इथले काशीनाथ ढेंगे आणि सौ नंदा ढेंगे। ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत।

यानंतरचा संदेश पाठवला आहे बी एस न्हावकर, निर्मला न्हावकर आणि विशाल न्हावकर हे श्रोते आहेत नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा इथले. त्याचबरोबर मलकापूर इथून नारायण इंगळे, सोपान तायडे, आशिष मुर्हेकर आणि राजकुमार खर्चे या श्रोत्यांनी पाठवलेल्या संदेशांमध्ये म्हटलं आहे कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत त्यांना ऐकायचं आहे. ही रचना आहे पी सावळाराम यांची आणि संगीत दिलं आहे वसंत प्रभू.

0: श्रोते हो, 2 ऑगस्ट 2026 रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी. गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
1: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाही आहे, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाचे ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञानभाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि NewsOn AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पारध या चित्रपटातलं राम कदम यांनी संगीत दिलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत गायलंय चंद्रशेखर गाडगिळ यांनी आणि या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथले दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ.

पारध या चित्रपटातल्या चंद्रशेखर गाडगिळ यांनी गायलेल्या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीचं न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित

करणार आहोत, तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिल्या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. 12 वाजतायत वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकूया.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतेय. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खरं तर सामान्यतः ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालन पोषण करणाऱ्या यशोदेचं महत्त्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्त्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूतीवेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारणं की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशावेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो. कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्त्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे. कारण एक आईच दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्त्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18+ नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओमध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदुरकर. खरं तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीची

0: याविषयीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
1: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार होते, माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं, तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे ह्यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
0: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठं आधी वाचलेलं होतं?
1: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
0: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
1: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
0: बरं.
1: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला. म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरातून, इतकं ते सोयीचं आहे.
0: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
1: मी पहिल्या महिन्यापासून चालू केलं. 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत आहे.
0: बरं. साधारण ही प्रक्रिया कशी असते?
1: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
0: बरोबर.
1: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
0: बरं.
1: हा. तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात, त्या मिल्क बॅगवाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरमध्ये. इतकं ते सोपं असतं, त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही, त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा. आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे.
0: बरं.
1: त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
0: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही, म्हणजे रोजचं होतं?
1: हो. म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठल्या की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये, मग ते येऊन कलेक्ट करून जायचं.
0: साधारण किती दिवस टिकतं आपण
1: फ्रीझर मध्ये ठेवलेलं? 4 महिने टिकतं.
0: बर.
1: फ्रीझर मधलं?
0: हा.
1: फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
0: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
1: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा असं पण असतं की मग फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये हे केल्यामुळे. त्यामुळे हे गैरसमज आहेत. हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये पण ह्या सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पंप केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल. हे मेडिकली प्रूव्हन नाहीये कुठल्याही डॉक्टर कडून, तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
0: खरं.
1: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कटकटीची प्रोसेस आहे किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार. ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला किंवा याला, घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार किंवा ते स्टोअर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल. आता मी माझं

0: सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळं सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे. तुम्ही फक्त एका बॅग मध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंक मध्ये होत्याच्या ऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो.
1: ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतं मिल्क बँक वाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला. जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीनं?
0: मिल्क बॅग अनयुज्डच असतात, आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉक वाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीज मध्ये ठेवून टाकेल. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे आपण एनिवेज पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंक मध्ये ओतून द्यायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
1: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि ह्याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की ती त्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
0: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज, किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचं औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे, कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोग प्रतिकारक शक्ती त्यांची डेव्हलप होत नाही.
1: खरंय. ह्याच्यासाठी काही बंधने आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
0: ह्याच्यामध्ये असं काही नाहीये, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँक मध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमॅच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे तिने डोनेट करू शकतो, घर बसल्या करू.
1: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
0: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो,
1: बरोबर.
0: त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
1: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं ह्या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
0: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
1: बरं.
0: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साई स्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
1: बरं. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
0: 18 पेक्षा जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं. मी दिलेल्या दुधाने साधारण एक 16 लिटर मी डोनेट केलं 6 महिन्यामध्ये. त्याचा 18 पेक्षा जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला सांगितलं.
1: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मकता लागते हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
0: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. ह्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं,
1: बरोबर.
0: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आई जिला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू शकते.
2: बरोबर.
1: आता ह्या ज्या दूध बँक आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
0: आपण त्यांना फोन करतो जनरली. आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो.

0: जातो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात अँब्युलन्स मधून, त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
1: बरं,
0: हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
1: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
0: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
1: हेही महत्वाचं आहे.
0: त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात किंवा ते एक दोन दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे कारण प्री मॅच्युअर बाळ इतके असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्कनी त्यांची रिकव्हरी लवकर होते त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असतं. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
1: बरोबर.
0: इतके दर दोन तीन दिवसांनी मी नाही येऊ शकत तर ते अँब्युलन्स घरी पाठवत होते. घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
1: खरंय, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खर तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कोणाला मातांना भेटायची संधी मिळाली का की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
0: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी, मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून, त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
1: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात, मग त्याचा काही परिणाम झाला का?
0: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय, पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत.
1: नाही, आत्ताच्या नवीन पिढीला काय सांगाल? कारण आत्ता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं, मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
0: मला वाटते ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे, मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेजमध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, दोन महिन्याला वेगळं करतं. प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडीबरोबर कम्युनिकेट करते.
1: बरोबर.
0: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते. त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिलं एक वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात.
1: बरोबर.
0: पहिलं एक वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले सहा महिने जर भरपूर दूध असेल तर सहा महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा. पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंग कडे किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळे वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग. कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटते लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग तर ते तर अजूनच चुकीचं आहे. कारण मग तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचू शकता ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
1: खरंय. आणि आत्ता तुमचं बाळ केवढं आहे?
0: 7 महिन्याचं आहे.
1: हा, तर मला इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेले आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय. तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
2: श्रोते हो, मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरंच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा

0: दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्त्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगतायत ते.
1: माझं नाव डॉक्टर सविता चौगुले बिराजदार. मी सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते. आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झालंय. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं ते आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. काबर की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढते आणि स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे NICU जे म्हणतो नवजात शिशूचं जे NICU आहे जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो आणि त्या बाळाला जे आपण NICU मध्ये ठेवतो त्या बाळांसाठी आपल्या कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकता अनुसार आम्ही त्या बेबींना वापरतो म्हणजे पॅश्चराईज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपानवरतीच असतात. प्लस आपण 6 महिन्यानंतर वरचं पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःचं दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं जे आपलं मिल्क बँक आहे त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात म्हणजे 1 किलोचे खाली 1.5 किलोचे बाळे 2 किलोच्या खाली जे असतात किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात त्यांना पहिल्या 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं. मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं. खरं की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात. म्हणजे त्याची पचन क्रिया सुधारते त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये. त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं. आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदर मध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे आई आहेत जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं तर आम्ही ते पॅश्चराईज करून आमच्या बेबीन जे NICU जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं. आईला काही थोडक्यात काही आजार असतात किंवा आईच खूप कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलेलं असतं तर त्या आईना पहिले 1-7 दिवस 8 दिवस काही जास्त दूध येत नसतं आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते 2-3 ml 4-5 ml मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे मदर आमच्याकडे येतात आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळांना तुम्हाला पुरतं का. मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे 2-4 आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे. मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना. कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो. मग त्यांनी जर सहकार्य केलं की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो.

0: आणि हे अगदी सोपं आहे, म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो. म्हणजे त्यांना असं
1: ओके
0: कुठं बाहेर पण पडायची गरज नाही आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं, तर आम्ही 2 ते 3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या
1: ओके
0: मदर्सपाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूधदान करण्यासाठी इच्छा ठेवतात, आम्ही त्यांना आवाहन करतो, तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे सगळ्या
1: बरोबर.
0: बाळांना जे आमच्या इथं आहे सध्या, आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोगी येतं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही, दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते, जे
1: ओ
0: तुमच्या आजूबाजूला असतात ते.
1: बर
0: तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
3: अजून एक मला विचारायचं होतं, म्हणजे या संकल्पासाठी, हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं, या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे?
4: मला वाटते सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहीत नव्हतं आपण डोनेट करू शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहीतच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहीत असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. आपण ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण वाचलेलं आहे, त्याचे बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहित नाहीये. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
3: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की नाही?
4: मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
3: बरं, किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा?
4: हा, माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत, त्या सुद्धा नवीन माता आहेत. त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे, तर तुमच्या शहरात सुद्धा असेल, तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही, विचारल्याशिवाय कळत, आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाही आहे म्हणून.
3: बरोबर, ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं, आपलं बाळ आहे, आपण त्याला फीडिंग दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग पुढेही करता येऊ शकतं का?
4: हो, येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही, बाळाची गरज संपून जर उरत असेल, तर तुम्ही कितीही काळ डोनेट करू शकता.
3: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत, ज्या आता आपल्याकडे तर 2 आहेत, मग ह्याच्याविषयी जास्त माहिती आहे का? किंवा मोठ्या शहरांमध्ये याची संख्या जास्त वगैरे आहे का?
4: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात, बंगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली. शहर मोठ्या शहरांमध्ये आहे, पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत, पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे. डोनेट करणारे लोक नाही आहेत.
3: बर,
4: कारण कुणाला माहिती नाहीये.
3: माहिती नाहीये,
4: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
3: बँक साठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
4: बँक साठी मला वाटतंय आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्स

0: इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा आपले जे न्यूजपेपर्स आहेत, रेडिओ, हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जे जेवढे पण आहेत माध्यम, त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त माहिती पोचवली पाहिजे. किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रकं सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं युथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव इतका असतो, त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
1: खरं आणि खरं तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खरं तर गरज जास्त आहे पण पुरवठा त्यामध्ये खूपच कमी आहे. आणि एखाद्या छोट्या छान बाळाचं जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खरं तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
0: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूधदान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे, नवीन आई म्हणून दूध दान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
1: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं, जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता. प्री मॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी येऊ
0: शकतं.
1: मग अशांसाठी सुद्धा
0: उपयोग केला जातो.
1: बर,
0: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
1: बर, पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं?
0: आता मी जसं म्हणाले तसं हे तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे. किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फीडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर, तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केलंय त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले, तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळं किंवा आपल्या काही मिनिटांमुळं दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतंय, तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
1: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
0: मला खूप छान वाटतंय, म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय, कारण माझ्या दुधामुळं कितीतरी बालकांचा जीव वाचला किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ते बाळ, त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत. हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसेन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये बसलेले असतात कॉरिडॉरमध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटते की काही फॅमिलीजमध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे. खूप
1: या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं

0: तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकताय, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आत्ताच आपण 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे, पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनंच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार आहात?
2: आता मी आपण जेवताना ताट भरले सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात तसं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत, चटणी, कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात तर ओके, कोणती चटणी सांगणार आहात?
2: मी आता सांगते दोडक्यांच्या शिरांची चटणी.
1: दोडक्याच्या
2: शिरांची
1: चटणी. बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या काढून टाकत
2: असतो. म्हणजे या शिरांमध्येच सगळं
1: सत्व असतं. अरे वा, बर. मग कशी करायची?
2: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण जी भाजी
2: उपयोग केले,
1: आणलेली आहे, त्याचा पूर्णपणे उपयोग
2: झालेला आहे.
1: बर, कशी करायची?
2: मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
2: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, हे दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती, चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य आपण कमी जास्त करून घ्यायचं. तीन ते चार चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक तुकडा छोटासा, गुळ चवीप्रमाणे. गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
2: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ

0: चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये एक चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून घेऊया, मिरची पण परतून घ्यायची त्याच्या बरोबर, आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया, त्याच्यामध्ये चिंच घालूया, हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया, आणि हे चटणी तयार.
1: बरीच मोठी कृती.
0: शिरा वाफवून घ्यायच्या तेलावर, परतून घ्यायच्या मिरच्या.

0: आणि चटणी तयार.
1: मी म्हटलं की बरीच मोठी कृती असेल.
0: शिरा वाफवून घ्यायच्या, तेला तेलावर परतून घ्यायच्या मिरच्या या शिरा. त्याच्यात जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर,
0: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर,
0: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.
1: मग पडवळाच्या बिया सुद्धा
0: हे साहित्य सगळं वापरायचं. फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
1: अच्छा, हा
0: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या पडवळाच्या बिया सुद्धा आणि मिक्सरला लावून घ्यायच्या. मीठ, साखर, चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
1: बर,
0: असे बदल करून वेगवेगळ्या चटकमटक चटण्या आपण
1: करू शकतो. वा, खरंच खूप छान.
0: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये, नाहीतर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
1: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या वर्णीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
0: हा बदल होतो,
1: हा बदल होतो थोडासा. वा, खरंच खूप छान. आणि पडवळाच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो, दोडक्याच्या शिरा सुद्धा
0: आपण काढूनच टाकतो.
1: हो, हा खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: आता आपण कोशिंबीर, रायता प्रकार.
1: अच्छा, रायता प्रकार बघूया.
0: याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता याचं साहित्य सांगते. दोन ते तीन बीट, एक दोन मोठे चमचे शेंगदाणे कूट, मीठ, साखर, कच्चा कांदा, कांदा नसला तरी चालेल.
1: बर,
0: कोथिंबीर, गोडसर दही, आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. दोन ते तीन बीट वाफवून घेऊया.
1: बर,
0: खिसून वाफवून घ्यायचे.
1: अच्छा, म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजून आले.
0: शिजून घ्यायचे म्हणजे खिसून घ्या घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजवून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात.
1: अगदी
0: हे व्हायला
1: स्मॅश व्हायला पाहिजे तसं नाही.
0: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे, आपल्या हातानेच असे कुस्करून घ्यायचे. घेऊया दोन मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया, कच्चा कांदा, मीठ, साखर आणि दही असं कालवूया.
1: बर,
0: याप्रमाणे गाजर, भोपळा याचाही आपण भरीत रायता, भेंडी याचा पण आपण रायता करू शकतो. आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं. भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा चांगला.
1: दही मध्ये आणि कांद्यामध्ये ती घालायची. वा, आता बीटचा रायता झाला. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत आपण?
0: आता कोशिंबिरी सारखंच हे पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
1: अच्छा, पालेभाज्यांची
0: पचडी. साहित्य सांगते. मेथी एक पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
1: बरं,
0: पण शक्यतो सेपरेट केलेली फक्त मेथी म्हणजे त्याची चव आपल्याला कळते
1: मिळते. बरोबर,
0: शेपू कुणाला आवडत नाही वास वगैरे, पण ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
1: अच्छा,
0: आवडत असल्यास शेपूची करणे. आणि हिरवी मिरची एक दोन तीन, शेंगदाणा कूट दोन मोठे चमचे, अर्धे लिंबू, मीठ, साखर चवीप्रमाणे आणि फोडणीचे साहित्य.
1: बर,
0: मोहरी, जिरे, हळद, हिंग एक एक चमचा
1: प्रत्येक
0: हे साहित्य.
1: बर,
0: आता याची कृती सांगते. भाजी स्वच्छ धुवून, निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणा कूट, फोडणी, लिंबू पिळून, मीठ, साखर अगदी हाताने कुस्करून अशी ती पचडी कालवायची,
1: कालवून घ्यायची
0: आणि ही पचडी तयार. फक्त दही नाही वापरायचं, त्याच्यात लिंबू वापरायचं.
1: हा, खरं तर किती सोपी आहे ही. फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
0: पण शक्यतो मेथी वगैरे पालक याची पचडी चांगली लागते.
1: हा, मेथी, पालक, हा ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू शकतो,
0: मेथीची पण करू शकतो
1: किंवा नुसती पालकची पण करू शकतो.
0: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपूची पण करू शकतो.
1: अच्छा,
0: पालेभाज्यांची पचडी.
1: वा, आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते. मुळ्याची भाजी.
1: बर,
0: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिस

0: पुसून फोडी करून असंच करतो. पण हा जरा वेगळा प्रकार, वेगळा म्हणजे करायला सोपा पटकन होणारा. लहान मुलं पुण्याची भाजी खात नाहीत, त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
1: बर,
0: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो तसं ही मुळ्याची काचऱ्याची भाजी.
1: बर,
0: आता मी त्याचं साहित्य सांगते. दोन तीन मुळे, एक ते दोन कांदे, तिखट मीठ, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कोट. कृती सांगते. मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे, आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती दोन चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा, एकतर मुळ्याच्या काचऱ्याची भाजी, खरं तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही. मुळा म्हटल्यावर सॅलेडवर ठेवला जातो,
0: ठराविक फोडी करून आपल्या
1: नेहमीची जशी भाजी आहे तशी खात नाही, आणि थोडस तिखट अशी चव असते त्याला.
0: तिखट आणि कांदा विंदा असल्यामुळे खमंग
1: लागते. वा, खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: सख्यांनो, आत्ताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
0: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील, ते आम्ही सहक्षेपित करू.

किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

यार काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर, दोस्ती तुटायची।

आपण ऐकत होता धडाकेबाज या चित्रपटातलं विनय मांडके, सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण डवणे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. यानंतर ऐकूया बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत संगीतबद्ध केलं शारंग देव यांनी.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रुती हो ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. दोस्त असावा तर असा या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

माझं घर माझा संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकणार होत आपण. संगीतकार अरुण पौडवाल.

0: तुझ्या जाणार नाही.
1: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
4: ते आणि कशाला,
3: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
4: अजब आहे.
3: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
4: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
1: ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.
5: आकाशवाणी.

0: मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला। समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले।
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा। हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी। नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा। आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप।
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत। दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत। हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली IIT इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली। वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला। या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे। आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे। 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताई झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला। 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमान पदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 मधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणार

च्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री V.D. सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रूपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू

0: 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक मार्गी पद्धतीनं वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे. त्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत नंतरच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडावरून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही परतवाडावरून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल. तसंच चिखलदरावरून परतवाडाकडे येणारी वाहतूक ही चिखलदरावरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बस सेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदराला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉइंट, देवी पॉइंट, किल्ला पॉइंट, लेक पॉइंट, पंचबोल पॉइंट, भीमकुंड पॉइंट या प्रमुख पॉइंटचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदराला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वी पर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

0: तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 1:45 आणि 38 सेकंद होत आहे. भावधारा या भावगीतांचा कार्यक्रमात ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करत आहोत कार्यक्रम, पुनःप्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: यांचं प्रसिद्ध झालेलं साहित्य, जी एनच्या साहित्यावर अन्य अभ्यासक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, जी एनच्या पश्चात प्रसिद्ध झालेला त्यांचा एक लेख आणि जी ए कुलकर्णी आणि नियतीवाद प्रदीप कर्णिक शिवाय संदर्भ ग्रंथांचाही समावेश केलेला आहे. सोनपावलं या पहिल्या प्रकरणात जी एनचा जन्म, शिक्षण, त्यांचे आई वडील, कुटुंबीय, काही जिव्हाळ्याची पत्रं, जी एनचे विचार, अनुभव, त्यांच्या नोकऱ्या, निवृत्ती, आजारपण ते मृत्यू याचा आढावा घेतला आहे. जी एन विषयीच्या दोन प्रतिक्रिया, एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचं आकर्षण ठेवायचं, असं लिहिलंय जयवंत दळवी यांनी ललितच्या अंकात फेब्रुवारी 1988 साली. स्वतःबद्दलचं कुतूहल वाढवणारी आणि कौतुक करून घेणारी माणसं कुठं ना कुठं कधीतरी उघडी पडतात. खरं तर त्यांना, म्हणजे जी एनना, असल्या गोष्टींची जरुरीच नव्हती. अशा उंचीवर त्यांच्या कथा वाङ्मयानं त्यांना नेऊन ठेवलं आहे. या उलट जी ए या नावासाठी भलते काही करू नये असा त्यांचा कटाक्ष होता, असं अप्पा परचुरे यांनी लिहिलेलं आहे. जी एनच्या कथा, कथांचे विषय, त्यांना प्रसिद्धी देणारी मासिकं, दिवाळी अंक, त्यांचे कथासंग्रह, कथासंग्रहाच्या प्रसिद्धीच्या कथा, जी एनच्या पुस्तकांवरील समीक्षा, जी एनची अनेक पत्र, त्यांची शब्दकोडी विषयीचे आवड, त्यांची देव संकल्पनेविषयीची मतं, जी एनच्या कुतूहलाचे आणि आवडीचे विषय, त्यांची वाचनाची आवड आणि झपाटा, त्यांची स्मरणशक्ती, भाषा विषयांवरील त्यांची मतं, याविषयी रमल खुणा, रक्तचंदन, हिरवे रावे, पारवा इत्यादी प्रकरणात महेश शेट्टे यांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. सोन्याचं मडकं या प्रकरणाची सुरुवातच संपूर्ण प्रकरणात काय आहे हे लक्षात आणून देते. जी एनच्या एकूण प्रकाशित साहित्याच्या पानांच्या दसपट पानं भरतील इतकी त्यांनी पत्रं लिहिली आहेत, असा उल्लेख आपल्याला 100व्या पृष्ठावर दिसतो. या प्रकरणात जी एननी कोणाला कोणत्या संदर्भात पत्रं लिहिली किंवा उत्तरादाखल पत्रं लिहिलीत अशा अनेक पत्रलेखकांचा आणि अनेक पत्रातील मजकुरांचा उल्लेख आहे. या संपूर्ण पुस्तकाचा सारांश देखील एक सुंदर वाक्य महेश शेट्टी यांनी लिहिले आहे, जे फार महत्त्वाचं आहे. जी एननी अनेक अनुभव गोळा केले आणि त्यांच्या ओतप्रोत सुंदर कशिद्याप्रमाणे न भूतो असं भरजरी वस्त्र मराठी साहित्यात निर्माण केलं आहे. वाचकांचं, मित्रांचं, चाहत्यांचं, टीकाकारांचं, प्रकाशकांचं आणि अनेक लेखकांचं उदंड प्रेम लाभलेला लेखक मराठी साहित्य विश्वात विराळच म्हणायला हवा असं लेखकानं आपल्या मनोगतात लिहून ठेवलं आहे, जे कसं ते आपल्याला या पुस्तकातून मुळातूनच जाणून घेता येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला महेश शेट्टी यांच्या जी ए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध.
1: महेश शेट्टे यांनी अनेक पुस्तकांचा आधार घेत अनेक दिग्गज आणि त्यांच्याविषयीचे जाणकार आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करत जीएनचे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे जी ए द लास्ट पॅराडाईज. साधारण 15 प्रकरणात हा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणांना जीएनच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. यात 4 परिशिष्ट समाविष्ट केले आहेत. जी ए कुलकर्णी

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात करडांची मरतूक आणि उपाययोजना याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा कद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेळीपालनात करडांचं आरोग्य चांगलं असल्यास वजन चांगलं होतं, करडांची मरतूक कमी होते, परिणामी शेळीपालनातून मिळणारं उत्पन्न आणि नफा वाढू शकतो. शेळीपालकांना होणारं सर्वात मोठं आर्थिक नुकसान म्हणजे करडांचं दूध बंद होण्यापूर्वी होणारा मृत्यू.

कर्डांच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही तासात कर्डांचं जगणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, जसं की गाभण शेळीचा आहार, प्रसूतीची प्रक्रिया, शेळीची कर्डाकडे लक्ष देण्याची सवय, कर्डाचं वर्तन आणि प्रसूतीच्या वेळी असलेलं वातावरण. कर्ड जन्मतात त्या दिवशी ती सर्वाधिक संवेदनशील असतात. दूध बंद करण्यापूर्वी होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी सुमारे 50% कर्डांचा मृत्यू जन्माच्या दिवशी होत असल्याचं दिसून येतं. गर्भाशयातील उबदार आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून कर्डाला थंड, ओलसर किंवा अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागतो. अशावेळी त्याला जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मंडळी, थंड आणि ओलसर हवामानात जर कर्डासाठी योग्य निवारा नसेल तर जन्मलेल्या कर्डांपैकी 30% कर्डाची मरतूक होऊ शकते. पारंपरिक शेळीपालन व्यवसायात कर्डाचा दूध बंद करण्याअगोदर साधारण 15-20% कर्डांचा मृत्यू होतो. म्हणूनच हिवाळा आणि पावसाळ्यात कर्डांना थंडी, वारा आणि ओलावा यापासून संरक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. शेळीच्या कर्डांचा मृत्यू होणाऱ्या कारणांमध्ये पिलांचं वय, जन्मावेळचं वजन, एकल किंवा जुळी पिलं, चाऱ्याची उपलब्धता, कळपाचा आकार, प्रजनन पद्धती, भक्षक प्राणी तसंच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार यांचा समावेश होतो. आपल्याला जर कर्डांचा मृत्यू टाळायचा असेल तर काही उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये गर्भवती शेळ्यांना दररोज 4-5 तास चांगल्या प्रतीच्या कुरणात चरायला न्यावं. त्यांच्या आहारामध्ये हिरवा चारा 5-7 किलो प्रतिशेळी प्रत्येक दिवशी या प्रमाणात पूरक द्यावा. गर्भवती शेळीला 300-500 ग्रॅम प्रतिदिवस खाद्य मिश्रण द्यावं. आहारात खनिज आणि जीवनसत्व पूरक स्वरूपात द्यावीत. वेद जवळ येत असताना किंवा वेद झाल्यानंतर लगेच धान्याचं प्रमाण कमी करावं. वेताच्या दिवशी हलका आहार देणं योग्य असून स्वच्छ आणि थंड पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून द्यावं. गर्भवती शेळीला सहज पचणारा आणि सौम्य आहार देऊन पुरेसं पोषण मिळेल याची खात्री करावी. प्रसूतीपूर्व CD आणि T लस द्यावी. यामुळे आईच्या दुधातून पिलांना प्रतिकारशक्ती मिळते. शेळीच्या प्रसूतीच्या 3-4 आठवड्याआधी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावं. याप्रमाणेच मंडळी, नवजात कर्डांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कर्डांचा जन्म झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कोरड्या उबदार खोलीमध्ये ठेवावं, तसंच त्यांना लगेच पुसून कोरडं करावं, थंडीपासून त्यांचं संरक्षण करावं. कर्ड जन्माला आल्यानंतर पहिल्या 1-2 तासात त्यांना चीक पाजणं आवश्यक आहे. तर मंडळी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर आपण या उपाययोजना केल्या तर कर्डांची होणारी मरतूक आपण नक्कीच टाळू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात कर्डांची मरतूक आणि उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस, उंदरांचा ताप, या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14

0: दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा काविळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्नपदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जा

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळचा टाईम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेला

0: तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आउलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स. आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की असे जोरात आवाज करतात. ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात. आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केलं, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेन, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात. तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सचंच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
1: वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
0: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेलं गैरसमज जे आहे ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आपण ऐकत होतात नादवरम्य या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग अठाणा आणि भैरवी त्यांना व्हायोलिन संगत सारदा मुरली यांची, तर मृदंगम साद सुरेश सेतू माधवन यांची.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
3: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
5: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असा

0: तसंच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील AI संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळायला मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झुविंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश धंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात इश्रूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैतुंजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करज

0: खाजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेकर यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकास कामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवलेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:16 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी सभा सुरू करत आहोत. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करताना बोलत होते. पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. आफ्रिकेत कांगोमधल्या इबोला या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला असून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधला या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवले आहेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवले असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंग्वेनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला अमरावतीसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोतेहो, गीतसंध्या या कार्यक्रमात आज मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती सुधीर मोघे यांची सगळीकडे बुंबा बोम। या चित्रपटाला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं।
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे।
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत। हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे।
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण, 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता, स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी। अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827।
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा।

तू सौभाग्यवती हो या चित्रपटासाठी हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत इक्बाल यांचं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांचा.

0: गडबड घोटाळा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांनी. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं सुरेश कुमार यांनी.
1: श्रोतेहो, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल स्त्री वंध्यत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं, पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% की स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व.
3: बरोबर आहे, अगदीच.
1: तेव्हा जरूर ऐका आमचा

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

खरं कधी बोलू नये या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं सुधीर मोघे यांनी, संगीत श्रीधर फडके यांचं, स्वर होता सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचा. या गीताबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींकरता असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच 6 वाजता हिंदीतून समाचार आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: युवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन व निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्र यांचं, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
2: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम, स्वतःचा अडळ विश्वास याच्या बळावर जगातलं कोणतंही ध्येय असू दे, कितीही अवघड असू दे, ते सहजरित्या गाठता येतं, याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर बसलेलं आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेतील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात वन विभागामध्ये देशातील 30व्या रँकवर त्यांची निवड झालेली आहे. ते सध्या कोल्हापूर PIS सेंटरमध्ये मार्गदर्शक म्हणून आहेत. साताऱ्याच्या संस्कार भूमीत ते वाढलेले आहेत. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी BSc and AH ही पदवी संपादन केली आणि पशुवैद्यकीमधील फ्रीलान्स सर्जरी ते अगदी आवडीने करत होते आणि त्याचबरोबर UPSC चा अभ्यासही करत होते. असे आपले मित्र डॉक्टर ओमकार सुनील फडतरे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मेहनत, शिस्त, संयम आणि समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या बांधिलकीतून प्रवास त्यांनी केलेला आहे. या प्रवासातील अनुभव, आव्हाने, यशाचं योग्य नियोजन आणि भावी ध्येय या सर्व बाबींबद्दल ते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. तर अधिक वेळ न घालवता UPSC मधील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधील देशातील 30वी रँक मिळवणारे डॉक्टर ओमकार सर यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूयात. सर, आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे, मनापासून अभिनंदन सर.
3: खूप खूप धन्यवाद सर.

0: सर्वात प्रथम आपण यूपीएससी करावी असं तुम्हाला का वाटलं?
1: सर, असं अचानक एके दिवशी माणूस उठतो आणि यूपीएससी करायचा निर्णय घेतो असं नाहीये. अनेक कारण आहेत आणि एक प्राथमिक कारण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात मला नाही वाटत असं एकही युवक आहे की ज्याच्या मनात कधी यूपीएससीचं किंवा एमपीएससीचं स्वप्न आलं नसेल. ते बहुतेक आपल्या मातीचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसं लहानपणापासून म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी भयंकर असं क्युरियस असायचो. की आता मी एक छोटा प्रसंग सांगायचा म्हटलं की वडूज म्हणून एक सातारा जिल्ह्यात एक शहर आहे, तिथे आम्ही वास्तव्यास होतो. तिथं साधी एक वीज मिळवायला आम्हाला एक वर्ष थांबावं लागलं, फक्त वीज कनेक्शन. मी लहानपणापासून वाटायचं की का बरं विलंब लागतो, कारण ते पैसे मागायचे, वडील म्हणायचे नाही हे नाही जमणार. नंतर फक्त एक साधारण पूल दुरुस्त व्हायला 4-4 वर्ष का बरं लागतात. मला स्वतः जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होता वय वर्ष 18 झालं तेव्हा मी म्हटलं की नाही मी कुठला 1 रुपया देणार नाही. एजंटचा फार त्यावेळी म्हणजे भयंकर प्रादुर्भाव होता, तर मी म्हटलं नाही एजंट नाही देणार, मी ऑनलाईन करणार सगळं. तर मला त्यांनी रिपीट केलं, मला फेल केलं त्या परीक्षेत, की म्हटलं ठीक आहे मी फेल होईन पण जो सरळ मार्ग आहे त्याच मार्गाने मी लायसन्स काढणार. मग त्यासाठी मला 2 वर्ष लागली, कारण मी नागपूरवर येऊन साताऱ्यात वगैरे काढायचो. मग ह्यामुळे एक आत वाटायचं की त्रास का होतो प्रशासनाचा, नागरिकाला प्रशासन आपल्या मदतीला आहे त्रास द्यायला नाही. त्यावेळी म्हणजे असं यूपीएससीचं काय डोक्यात नव्हतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू होता, जे क्लिनिकल प्रॅक्टिस असायची ती सुरू होती. आणि त्यावेळी एक प्राध्यापक मला म्हणायचे की तू लीडर चांगला आहेस, मी जनरल सेक्रेटरी झालो फायनल इयरला कॉलेजचा, जीएस, तर तू इकडं प्रयत्न कर, कारण तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, तर तुझंही कल्याण होईल, तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल. कारण मी ते ऍक्टिव्ह फार जास्त होतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, अभ्यासात चांगलाच होतो मी, म्हणजे त्यात काय वाद नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण असं एक कॉलेजमधला एकही प्रांत नव्हता म्हणजे ज्यात माझा सहभाग नव्हता. आणि त्यात जर मुलांचे विद्यार्थ्यांचे जे कळकळीचे मुद्दे होते त्यासाठी तर मी भयंकर आग्रही असायचो. मग वाटायचं की आपल्यात ती एक ओढ आहे की स्वतःचा स्वार्थ म्हणजे काहीही न बाळगता फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी काम करायचे. ह्या सगळ्यांमुळे मग फायनल इयरला विचार केला, म्हणजे सगळे आमच्या अख्खी बॅच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामची एंट्रन्सची तयारी करत होती तेव्हा मग फायनली विचार केला की इंटर्नशिपला असताना की आपण घेऊया रिस्क आणि करूया यूपीएससी. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: ओमकार सर, यूपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, यामध्ये यश मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?
1: प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर मला कळालंच नाही नेमकं काय झालं की ज्यावेळी संध्याकाळी 7:30 वाजता साधारण यादी आली, ग्रुपवरती लिस्ट आली आणि मी गेली 5 वर्ष पूर्ण ह्या परीक्षेच्या 21 पासून मी ही परीक्षेच्या या सायकलमध्ये आहे. 4 अटेम्प्ट फॉरेस्टचे झालेले माझे आणि मी गेल्या वर्षात म्हणजे 2 इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेलो यूपीएससीच्या, त्यामुळे जी पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये माझं नाव टाकणे आणि नो मॅच फाउंड ह्याची मला सवय झाली. की म्हटलं ह्यावेळी तसंच असणार, अरे दरवेळी कसं माझ्या धाडस होत नव्हतं, नो मॅच फाउंड बघायचं मला कंटाळा आलेला. ह्यावेळी पण तशीच अपेक्षा होती की ह्यावेळी काय वेगळं झालं नसणार आहे, तरी पण म्हटलं तर बघूया एकदा नाव टाकून. तर तिथं OMKR टाईप केलं आणि दिसलं मला की 2 मॅच फाउंड असं आलं तिथं. म्हटलं यार देशात 2 ओंकार असतील का ह्या यादीत, म्हटलं यार एक तरी माझा असावं, बघितलं पहिलाच मी होतो.
0: अरे
1: तर मग त्यावेळी म्हणजे कळलं नाही की चल यादीत नाव आहे. लगेच आई वडिलांना कॉल केला, आईला कॉल केला, आईला कळालंच नाही. आईला म्हटलं की आई सिलेक्शन झालंय, ती म्हटली कशात झालंय, तिला म्हटलं अगं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये रँक आलाय, तिला विश्वास बसेल ना खरं बोलतोय का तू, म्हटलं खरंच झालेला आहे. मग मित्रांचे कॉल यायला लागले, मग तिथून सुरू झालं. मग 2-3 दिवस काय कळत नव्हतं, त्यानंतर थोडस आता जरा मग ते पचायला वेळ लागला, मग आता कळलंय की चलो फायनली आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलेलो आहे.
0: सर, तुमचं बालपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्याच्या मातीमध्ये घडलेलं आहे, तर या बालपणाचे कोणते संस्कार आणि अनुभव आजच्या यशाच्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं?
1: सातारा म्हटलं की आपल्या समोर म्हणजे उभं राहतं ते राजधानी सातारा, हे ऐकत आम्ही लहानाचं मोठं झालेलो आहे, त्यामुळे आमची इच्छा असो नसो कळत न कळत इतिहासाचे भयंकर संस्कार आमच्यावर झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नव्हतं छत्रपती शाहू अकॅडमी, म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचं वेगळे, साताऱ्याचे संभाजीराजांचे जे पुत्र थोरले शाहू महाराज तर त्यांच्या नावानं ती शाळा होती आणि साताऱ्यातले जे महाराज आहेत तेच त्या शाळेचे व्यवस्थापक होते. त्यामुळं दर शनिवारी अजिंक्यतारा जो किल्ला आहे साताऱ्यातला तिथं जाणे आणि तिथं म्हणजे अजिंक्यताऱ्याची स्वच्छता मोहीम होती, त्यात म्हणजे आम्ही पर्सनली खूप जास्त काम केलेलं आहे 7-8 वी वगैरे असताना. तर मग ह्यातून न कळत एक महाराजांचे फक्त शिकवणच आमच्या खानी पडत नव्हती, तर आम्ही असं हातभार लावल्यामुळे असं वाटत होतं की आजच्या काळात आपण पण महाराजांच्या मावळ्यांपेक्षा काही कमी नाही. आणि म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात शाळेत कंटिन्यू एक विचारलं जायचं तुमचं आयडियल कोण आहे, म्हणजे ना प्रत्येकाचं आयडियल शिवाजी महाराज होते, पण त्याच्या पलीकडे ना मग हे वाटायचं की आजच्या काळात आपण महाराजांचं साठी म्हणजे मी काय करू शकतो. आता आपल्याला म्हणजे विचार तर त्यांच्या लहानपणापासून पण ऐकतोय, मी वेगळं काय करू शकतो त्यातून. तर त्यामुळे मग महाराज ऍज अ प्रशासक मला भयंकर आवडायचे.

0: मग इतिहासाची ओढ निर्माण झाली. मग आई वडील शिक्षक असल्यामुळे घरी पुस्तकांची काही कमतरता नव्हती, महाराजांची भरपूर पुस्तकं वाचली. मग ते त्यातलं महाराजांचा जो प्रशासकाचा जो अँगल आहे तो भयंकर आवडायचा. मग तिथून ती बीज रोवली गेली असं मला वाटतं की त्यामुळेच मग कॉलेजमध्ये असताना पण की लोकांसाठीच म्हणजे आपण झगडलं पाहिजे ही जी वृत्ती तयार झाली त्याच्या मागे ती महाराजांची शिकवण असं मला वाटतं.
1: नाही सर, तुम्ही आताच म्हणला की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर घरातील शैक्षणिक वातावरणाचं तुमच्या विचारविश्वावर आणि व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला?
0: सगळं श्रेय आई वडिलांचं आहे. जे काही आज इथं मी बसलेलो आहे त्याचं 100% श्रेय आई वडिलांचं आहे. म्हणजे त्याचं कारण म्हणजे हे फक्त सांगायचं म्हणून नाही, पण शिस्त नावाचा जो प्रकार होता, आई वडील म्हणजे भयंकर शिस्तीचे शिक्षक होते ते. असं ऍज अ शिक्षक मी वडिलांना बघितलं नाही, पण त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ऐकायचो. घरी पण अशी बोलायची परवानगी नव्हती की शांत बस. ते ज्या शाळेत जसे ते शिक्षक होते तसे घरातही आमच्यासाठी ते शिक्षकच होते. त्यांच्याकडून डिसिप्लिन हा जो प्रकार आहे ना ह्या म्हणायला लागला की सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, अभ्यासाचं कसं करणे, हे जे नियोजन जे धडे मिळाले ना की फक्त अभ्यासच नाही एकूण तुमच्या आयुष्याचंच नियोजन किती सुरळीत पाहिजे की जर यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. मग प्लॅनिंगला किती महत्व दिलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट विदाऊट नियोजन कुठलीच गोष्ट तुम्ही आयुष्यात केली नाही पाहिजे, हे सगळं आई वडिलांकडून दोघांकडून ते मिळत गेलं. आणि कदाचित त्यामुळेच आता युपीएससी सारख्या परीक्षेत तर सगळं महत्व प्लॅनिंगच आहे की तुमचं शेड्यूल कसं असतं ह्याच, फक्त अभ्यासाचं नाही तर एकूण तुमच्या दिनचर्याचंच कसं वेळापत्रक तुम्ही ठरवता. हे सगळे धडे लहानपणापासून आई वडिलांकडूनच मिळाले आणि त्याच हे देत काय.
1: शालेय जीवनामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य राखलंच होतं, तर या शालेय जीवनातील अशा काही आठवणी ज्या कटू असतील, गोड असतील, ज्या मनामध्ये अजूनही आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत?
0: एक प्रसंग सांगतो मी. मी शाळेतही 9वी 10वी स्कूल कॅप्टन होतो, तर त्यामुळे कसं झालं म्हणजे आता प्रामाणिकपणे जर सांगायचं गेलं तर ते जे पौगंड अवस्था आपण ज्याला म्हणतो तशी होती ती. आणि शाळेत हुशार होतो, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, त्यामुळे ना शिक्षकांचा विशेष लाडका होतो मी. त्याचा ना मी 10वीत असताना गैरफायदा घ्यायला लागलो. म्हणजे अभ्यास करत होतो पण शाळा बुडवणे हे असले काहीतरी प्रकार करायला लागलो मी. एका शिक्षिकेने ज्यांचा मी सगळ्यात फेवरेट होतो त्यांनी अख्ख्या शाळेसमोर मी स्कूल कॅप्टन असताना मला काय अंशिलात लगावलेली. तो मी शाळेत असताना पहिली ते 10वी पहिल्यांदा मार मी 10वीत खाल्लाय. मी कधीही मार नाही खाल्ला शिक्षकांचा, कारण मी सिन्सिअर कॅन्डिडेट होतो. 10वीत पहिल्यांदा मार खाल्ला आणि त्यावेळी म्हणजे मला कळलंच नाही की आत्ता झालंय काय आयुष्यात. ते बघायला अख्खी शाळा आलेली की कुणी मार खाल्लाय, हा माणूस मार्गास काय खाऊ शकतो. पण मी असं काही केलं नव्हतं, फक्त मी त्यांना कुठेतरी गाडीवर फिरताना दिसलेलो आणि त्यांना ते इन जनरल माय बिहेव्हिअर मधले काही चेंजेस वगैरे कळालेले. तर ती गोष्ट माझ्या खूप ध्यानात राहिली की जे तुम्ही बाकीच्या गोष्टीत चांगलं असा पण तुम्ही जर चुकला ना तर तुमचं कान धरणार कोणतरी पाहिजे. घरी आई वडील होतेच पण शाळेत म्हणजे शिक्षकाची जागा दुसरं कोण घेऊ शकत नाही. आणि त्या प्रसंगाने मला ऍक्च्युअल जी थोडीफार सिन्सिअरिटी माझी कमी होत चाललेली त्याला परत त्यांनी ट्रॅकवर आणलं. तर तो प्रसंग असं मला विशेष लक्षात राहण्यासारखं.
1: तुम्ही 11वी 12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बरेचसे मार्ग होते, परंतु तुम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रच निवडलं, तर हे पशुवैद्यकीय क्षेत्रच का निवडायचा विचार केला तुम्ही?
0: डॉक्टर बनावं असं मला म्हणजे 10वीत असताना वेगळं असं वाटायला लागलं की आपण डॉक्टर बनवा, कारण का ऍक्च्युअल सायन्स जेव्हा सुरू झालं 9वी 10वीत तर तेव्हा बायोलॉजीकडे एक नॅचरल कल दिसायला लागला. फिजिक्स केमिस्ट्री आवडत होतं पण बायोलॉजीकडे एक कल दिसायला लागला, त्यामुळे 11वी 12वी सायन्सच घेतलं. आणि मग 12वीत असताना आपण MBBSला ट्राय करू, त्यावेळी CET होती 200 मार्कांची, तर जनरलचं कॅन्डिडेट होतो मी आणि मला माहिती होतं की मार्क खूप जास्त लागतात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायला. त्यावेळी वेटरनरी वगैरे काहीही माहिती नव्हतं, पण काही मार्क कमी पडले आणि मला म्हणजे ती आयडिया आली की MBBS तर आपल्याला नाही मिळू शकत, मग आता काय करायचं. BAMS BDS हे ऑप्शन होते, मला माहितच नव्हतं वेटरनरीचं काय. वडिलांना याची आयडिया होती, वडील म्हटले की वेटरनरीची एक डिग्री चांगली आहे, तुझ्या मार्कांवर तुला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळेल, तर तू तिथं प्रवेश घ्यायचा. मग कधी ह्याच्या आधी वडिलांना कधी प्रश्न विचारले नव्हते. म्हटलं जर वडील म्हणतात ते बरोबर असेल. आणि रिपीट करणं हा जरा म्हणजे तो टायबू होता, म्हणजे 2015ची गोष्ट सांगतोय मी, तो टायबू होता त्याकडे की 1 वर्ष घालवणं. म्हणजे म्हटलं ठीक आहे, 1 वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतात नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू. आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
1: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले जातात आयुष्यातील, अगदी लक्षात राहतील, मनात राहतील असे ते दिवस असतात. तर या BBSC and AH या पदवी दरम्यान अशा कोणत्या आठवणी आहेत की ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत?
0: सर, जर 5.5 वर्षाची डिग्री होती माझी BBSC and AH, मला त्यातला प्रत्येक दिवस आठवणच आहे. म्हणजे अजूनही जर मला कधी विचारलं की इफ यू हॅव टू रिलीव्ह एनी ऑफ युअर फर्स्ट लाईफ?

0: तर मी परत म्हणेन कॉलेजचे दिवस,
1: कॉलेजलाच जाईल.
0: कॉलेज परत कॉलेजलाच जाईन. कारण का फर्स्ट इयर पासून अशी एक आठवण नाही, असंख्य असंख्य आठवणी आहेत कॉलेज. म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे विशेष करून आमचं नागपूर कॉलेजचं जरा कल्चर स्ट्रिक्ट होतं की तिथं हेल्दी इंटरॅक्शन खूप जास्त असायचं सिनियर ज्युनियर मध्ये. तर त्यामुळे जी शिस्त कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला लागली, म्हणजे त्यांनी जे व्यक्तिमत्व जे बदललं ना, मी आता एक किस्सा नाही सांगणार, मी इन जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटीज हे सांगतो की मी कधी पश्चिम महाराष्ट्र सोडला नव्हता आधी. पश्चिम महाराष्ट्र जास्तीत जास्त मुंबई, एवढंच माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे एवढंच होतं. मी नागपूरला गेलो तिथून थेट, मग मला माहितच नव्हतं आपल्याकडे जसं या भागामध्ये की विदर्भ मराठवाडा आपण जोड शब्द म्हणून वापरतो, आपल्याला माहितच नाही की तो भाग कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत. मग जेव्हा नागपूरला गेलो आणि मग सगळे मित्र माझे मराठवाडा विदर्भातले, इकडची माणसं कमी होती तिथं, मी एकटाच होतो सातारा जिल्ह्यातला. मग मी माझी मैत्री त्यांच्याशी झाली, त्यांच्याशी बोलताना कळलं की महाराष्ट्र म्हणजे विविधता आपण ज्याला म्हणतो या देशाची, ती तिथं गेल्यावर कळली की जे जंगलातून गडचिरोली गोंदिया चंद्रपूर मधून जी मुलं आलेली, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून जे आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं ना की तिथं जास्त म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे अशी जास्त लोक असतात. म्हणजे माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे मी बरे होतो, म्हणजे श्रीमंत नव्हतो आम्ही, पण चांगल्या परिस्थितीत होतो. पण जिथं शेतमजुराची मुलं बघितली, म्हणजे जे आई धुनी मंडी करते यांची मुलं बघितली, आणि आमच्याकडे म्हणजे युनिटीवर भयंकर जोर होता कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यामध्ये कुठला फरक नव्हता. ह्या गोष्टीने मला जो एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू दिला ना की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याकडे कम्पॅशनने बघणे, ह्यानी जे संस्कार घडवले कॉलेजने, मग ह्यासाठी तर मी अजन्म ऋणी आहे त्या कॉलेजचा. कारण का बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं होतं की जे आर्थिक स्तरामध्ये जे विद्यार्थी बसत नाहीत, म्हणजे ते तुमचे मित्र होत नाहीत, तुमचे मित्र कायम तुमच्या स्तरातलेच असतात. आमच्या कॉलेजमध्ये तसं नव्हतं, म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र हा त्याचे वडील त्यांच्याकडे शेती नाही, शेतमजुरी करतात, हा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि एक माझा रूममेट असा होता की त्याचे आई वडील डॉक्टर होते एमबीबीएस, त्याच्या घरात 27 डॉक्टर होते, पण तरी तो इकडे आलेला. माझे म्हणजे भयंकर विषमता असणारी मी तेही बघितली, म्हटलं पण सगळे एकसारखेच राहतात, म्हटलं हे खूप विशेष आहे. आणि ते त्यातून मी खूप धडे घेतले की मी जो माझा संकुचित दृष्टिकोन आहे की समृद्धी म्हणजेच महाराष्ट्र की नाही, तसं नाही. महाराष्ट्र म्हणजे खूप जास्त मोठा आहे, जिथं आदिवासी पण आपलेच आहेत आणि हे दुष्काळी पण आपलेच आहेत.
1: जीवभावाची मैत्री असते, त्या मित्रांबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे आता ते मित्र नाहीत राहिले, ते कुटुंब आहे माझं. मग मी जेव्हा पण आता कॉलेजमध्ये तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मित्र होतोच, पण त्या मैत्रीची किंमत मला कॉलेज झाल्यानंतर खरं कळली. कारण का सगळे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, चांगले जॉब लागले, पशुवैद्यकीय विकास अधिकारी म्हणून, पशुधन विकास अधिकारी म्हणून आज ते क्लास वनच्या पदावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. पण माझं इथं सिलेक्शन होत नव्हतं युपीएससीमध्ये, पण ते मला कायम म्हणायचे की ओंका काही येऊ दे, तू इकडे यायचं नाही, तू हेच करायचं, तू ह्यासाठीच म्हणलाय, तू हेच करायचं. एकही जण मला कधी म्हणलं नाही की ठीक आहे आजचं नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण तुझं होणार 100%. मग काही मित्रांचे लग्न व्हायला लागले, मग आपण असं ते माग राहिल्याची भावना निर्माण होते ना की माग राहिलो आपण, आपले मित्र पुढे जायला लागले, आयुष्याचं त्यांचं समोर सरकत आहे, मी तिथंच आहे अजून. त्यांनी जी खंबीर साथ दिली आणि यशाला खूप वाप असतात, अपयशावेळी कोणी विचारत नाही तुम्हाला, पण असं कधीच झालं नाही. जेव्हा रिझल्ट नाही यायचा, म्हणजे मित्रांचे मला सिलेक्ट झाल्यानंतर फोन कमी आले, सिलेक्ट नव्हतो होत मी त्यावेळी जास्त कॉल यायचे मला की ओके कसं आहे ठीक आहे का. ते धाराशिवला जायचं, मी धाराशिवला काही काळ होतो, तर तिथं जाण्यामागे एक कारण तेच होतं की तू एकटा राहू नको इकडे, आम्ही मित्र काही सोबत होतो तिथं. मग मी पशुवैद्यकीयची सेवा बजावली तेव्हा, त्यामुळे अपयशात जी मित्रांनी साथ दिली त्यासाठी मी म्हणजे मित्रांचं ऋणी नसतं राहत, पण तेच माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व.
1: तुम्ही कॉलेजला असताना युपीएससी करायचं ठरवलं की कॉलेज झाल्यानंतर?
0: कॉलेजच्या फायनल इयरला इंटर्नशिप मध्ये असताना.
1: तर असं काय घडलं की शेवटच्या वर्षामध्ये इंटर्नशिपला असताना की आपण युपीएससीची तयारी करावी, हा नेमका विचार कसा आला तुमच्या मनामध्ये?
0: थर्ड इयरला असताना प्रत्येक जण हा विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला डिपार्टमेंट कुठला पाहिजे आपल्याला. माझ्याही डोक्यात तेच चालू की माझा कल कशात आहे. मग फोर्थ इयर फायनल इयरमध्ये गेल्यावर ते सॉलिडिफाय होतं जे काय तुमचा विचार असेल तो. मी कायम हाच विचार करायचो, घरच्या म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं मला, तुला वाटेल ते कर. मग मी हे विचार करायचो करिअर असं निवडलं पाहिजे की ज्यातून ते म्हणतात ना मेक पॅशन युअर प्रोफेशन,
1: समाधान.
0: हा ते की ज्यात खरं समाधान लाभेल ना आणि मजा येईल असं काम करायचं. मी जे करत होतो त्यात मला मजा येत नव्हती असं नाही, म्हणजे भयंकर आवडतं मला मेडिकल प्रॅक्टिस, ही आवडीचीच गोष्ट आहे माझ्या. पण वाटत होतं की जो आपल्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंग आहे की जो डायव्हर्सिटी मागतो ती मला कुठे मिळेल. तर मग ते त्यावेळी म्हणजे युपीएससीच कळलेलं की युपीएससी ही परीक्षा आहे, म्हणजे हे आपण करू शकतो. मग प्राध्यापक सांगणारे होते, म्हणजे आमच्या कॉलेजला कल्चर नव्हतं अजिबात युपीएससीचं, कुठला सिनियर कोण सिलेक्ट झाला नव्हता, कोणते अभ्यास करणारही नव्हतं. पण मग म्हटलं की हा एक प्रांत आहे की जो आपण चोकळू शकतो, आणि प्राध्यापकांनी विशेष

0: मला म्हणजे मी आत्ता नाव घेतलं पाहिजे, डॉक्टर चेतक पंजभाई सर मेडिसिनचे आमचे प्रोफेसर होते, सुधीर कवेटकर सर आमचे न्यूट्रिशनचे प्रोफेसर होते, की ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि ह्या सगळेच नको होऊ देऊ तू, म्हणजे तू करशील. त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, मी म्हटलं सर मला असं वाटतंय की मी शिक्षक चांगला होऊ शकतो, मला असं आवडतं लोकांशी संवाद साधायला शिकवायला. म्हणजे हो चांगला शिक्षक होशील, पण तू हा विचार कर तू त्यापेक्षा चांगला आयएएस होशील. त्यांनी खरं म्हणजे त्यांनी मला फोर्सच केला एका प्रकारे की तू हेच कर, कितीही वर्ष लागू दे, पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तू आयएएस होशील. मग अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मी इकडे वळलो.
1: कॉलेज झाल्यानंतर तुम्ही फ्रीलान्स सर्जरी आणि फिजिशियन म्हणून काम करत होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा या तुमच्या यूपीएससी परीक्षेमध्ये अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव कसा आला आणि फायदा कसा झाला?
0: सर यूपीएससीचा अभ्यास करताना ना म्हणजे आपण सगळे ऐकतो की सर्वमान्य एक 8-10 तास तर करावाच लागतो, खोलीत बंद करून घ्यावं लागतं, हे सगळं खरे, हे सगळं मीही करत होतो. पण ह्या सगळ्यांना एका पॉईंट नंतर म्हणजे त्याचं प्रेशरच जास्त येतं तुम्हाला की बाहेर गेलं पाहिजे काही, अभ्यास म्हणजे किती काळ करणार ना, ह्युमनली इम्पॉसिबल आहेत काही गोष्टी. एक वर्ष दररोज 10 तास तुम्ही नाही अभ्यास करू शकत, 300-500 दिवस करूच नाही, इम्पॉसिबल आहेत. ह्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे तुम्हाला करता यावं, आणि ते बेस्ट होतं की ते माझं क्वालिफिकेशन. त्यामुळे मग मी दिल्लीला काही काळ होतो, क्लास नाही केला म्हणता पण अभ्यास करायला मी दिल्लीला होतो. मग तिथं असताना पण जे आमच्या घरमालकांचं एक कुत्रं होतं, मी त्याच्याकडे जा त्याची ट्रीटमेंट कर, मग घरमालक भाडं कमी करून द्यायचे, अशा काही गोष्टी. मग दिल्ली जे भटके कुत्रे होते म्हणजे ते त्रास देत होते, मला स्वतः एक कुत्रं चावलं, त्यावेळी मग ती त्याची गाडी बोलव, त्यांच्यासोबत त्या कुत्र्यांची सर्जरी कर, अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे असं वाटत होतं की मी यूपीएससीच नाही करत की जे माझं क्वालिफिकेशन आहे त्याचा पण काहीतरी उपयोग करतो. आणि नंतर मग जेव्हा लंपी स्किन डिसीज ही जी 7 महाराष्ट्रात आली आणि ओव्हरऑल देशभरातच आली, मग एकूण पैशावधकांची कमी होती, भरपूर जणांवर दगावत होती त्या आजारामध्ये, तर म्हटलं मग मी काहीतरी करू शकतो त्यात. आणि सलग 2 प्रिलिम्स मी फेल झालेलो त्या काळी, आणि मला असं डिप्रेशन आलेलं, म्हटलं ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी मला वाचवलं, सिव्हिल सर्व्हिसेसचे 2 आणि फॉरेस्ट सर्व्हिसचा 1 असे मी एकूण यूपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे ते जे यूपीएससी भवन आहे तिथे मी 3 वेळा जाऊन आलेलो आहे, आणि तिन्ही वेळा म्हणजे अर्धा तासाचा 1 इंटरव्ह्यू चालतो, तिन्ही वेळा माझा अख्खा इंटरव्ह्यू हा व्हेटरनरीवरच गेलेला आहे. कारण का तेच जे मी आता सांगतोय ते तिथं एक मेन्शनही होतं त्या फॉर्ममध्ये मी लिहिलेलं की माझं ऑप्शनल पण व्हेटरनरी सायन्सच आहे, ग्रॅज्युएशन तेच, नंतर मी असं फ्रीलान्स काम पण करतो. त्यामुळे मोस्टली प्रश्न त्याच्यावर गेले आणि प्रामाणिकपणा दिसतो त्यांना की तुम्ही जे सांगताय ते पटतं समोर झालं. मग त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तर विशेष फायदा मला माझ्या बॅकग्राऊंडचा झाला.
1: तुम्ही आता सांगितलं की दिल्लीमध्ये बऱ्याचशा भटक्या कुत्र्यांच्या सर्जरी तुम्ही केल्या, तर तो अनुभव कसा होता?
0: विद्यार्थ्याला ना एक फॅमिली सस्टेन करेल एवढं तुम्ही फक्त सर्जरीतून पैसे कमवू शकता. आणि तो अनुभव म्हणजे मला हे माहिती होतं की हे मला पूर्ण वेळ करायचं नाही. ते काय झालं, मला स्वतः कुत्रा चावलं आणि काहीच मी त्याला प्रवोक न करता कुत्रा मला चावला. याचा अर्थ म्हटलं हे रेबिट डॉग आहे, म्हणजे ह्याला रेबिट झालेला कुत्रा आहे, म्हटलं ह्याची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. पण मग त्या रेबिट डॉगची शस्त्रक्रिया नाही होऊ शकत. मग मी बाकीचे जे कुत्रे होते गल्लीतले त्यांच्याशी ती गाडी बोलवली महापालिकेला सांगून, त्या गाडीत बसून गेलो आणि मी खूप शस्त्रक्रिया नाही, तिथं फक्त 1 दिवस होतो, 1 दिवसच केलं मी, माझं समाधान झालं की चल मी काहीतरी केलं. कारण पण आपलं मेन ध्येय काय यूपीएससी, तर त्यामुळे मग ते लगेच परत आलो. फक्त त्याचं मला हे काय झालं की मी जे शिकलोय कॉलेजमध्ये ते अजूनही आहे माझ्यात, एवढं मला जाणवलं की अजून विसरलं नाही सर्जरी कशी करायची.
2: फ्रेंड्स, आताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. फ्रेंड्स, आणखी बऱ्याचशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण आकाशवाणी कोल्हापूर निर्मित पुढच्या युववाणी या कार्यक्रमात म्हणजेच 16 ऑगस्टला

फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:56 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाट सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
3: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
5: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं YouTube वर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबर आले.
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि

0: तेच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल.
2: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला,
2: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
2: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली ही रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत जतीन ललित यांचं, चित्रपट यारा दिलदारा. या रचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांकरता असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: गंमत जम्मत या कार्यक्रमात आज ऐकूया गप्पा, पुस्तक वाचन या विषयावर. सहभागी होत आहे पृथा मणेरीकर.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुमच्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? असणारच, कारण मस्त पाऊस जो पडतोय. बालमित्रांनो, पाऊस हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छान हिरवीगार झाडी, रिमझिम सरी, कागदी होड्या, आणि हो, कागदी होड्या पाण्यात सोडताना मिळणारा आनंद, हो ना? मित्रांनो, पावसाबद्दल तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं ढग खूप हलके असतात, पण प्रत्यक्षात एका मोठ्या पावसाच्या ढगाचं वजन हजारो हत्तींच्या वजना इतकं असू शकतं. तरीही ते आकाशात तरंगत राहतात, कारण ते अगदी लहान लहान पाण्याच्या थेंबांनी बनलेले असतात. आणखी एक गंमत म्हणजे पावसानंतर आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य. सप्तरंगी, खूप सुंदर रंग असतात त्यात, हो ना? हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांच्या मदतीने तयार होतं, आणि म्हणूनच पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर हे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं बरं का? मित्रांनो, ह्या आपल्या झाल्या पावसाच्या गप्पा, पण आपण एक छानसं पावसाचं गाणं सुद्धा ऐकूया का?

0: वा वा वा, किती छान गाणं होतं नाही. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलीये एक अतिशय गोड, हुशार आणि प्रेरणादायी चिमुकली. चिमुकलीच, कारण तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण पुस्तकांवरचं तिचं प्रेम मात्र अफाट आहे. एवढ्या लहान वयात तिने 50 हून अधिक मराठी पुस्तकं वाचली आहेत. मोबाईल आणि TV पेक्षा पुस्तकांना मित्र मानणाऱ्या या छोट्या वाचकासोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. चला तर मग, मला तुझं नाव सांगतेस?
1: पृथा स्वरूप मणेरीकर.
0: पृथा, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: पृथा, तुला पुस्तक वाचायला आवडतात ना?
1: हो.
0: मग पुस्तक वाचण्याची आवड कशी तुला लागली?
1: लहानपणी माझे आई बाबा मला गोष्टी सांगायचे, त्यातून मला कळलं की पुस्तक वाचली तर अजून छान गोष्टी कळतील.
0: वा, मग तू गोष्टी वाचतेस?
1: हो.
0: तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचली आहेस पृथा?
1: मी ती मोजली नाही म्हणून सांगू नाही शकत. माझी आई म्हणते 20-25 तरी वाचली आहे.
0: बर, छानच. तुला मराठी पुस्तकच आवडतात का की इतरही वाचतेस?
1: मराठीच.
0: मराठीच वाचतेस? बर, मग सर्वात आवडतं पुस्तक कोणतं आहे ग तुझं?
1: गौरी प्रभू.
0: बर, त्या पुस्तकाबद्दल काही सांगू शकशील का?
1: ठीक आहे,
0: सांग ना.
1: माझ्या सुट्टीच्या गमती जमती मी माझ्या गौरी मावशीला सांगायचे. मग गौरी मावशीने गोष्टींचा संच केला आणि त्यातून पुस्तक तयार केलं आणि त्याचं नाव पडलं पृथाची सुट्टी.
0: म्हणजे तुझ्या नावाचंच पुस्तक आहे तर. वा, मग त्यात काय आहे, गोष्टी आहेत का?
1: होय.
0: मग त्यातली एखादी गोष्ट सांगतेस का तू?
1: ठीक आहे, मी त्यातला थोडा भाग वाचून दाखवू का?
0: गोष्टीतला?
1: हो
0: हो, चालेल, दाखव ना वाचून.
1: गोष्टीचं नाव आहे पृथाचे मित्र मंगू आणि गुंड्या. पृथाला आजी आजोबांचे घर फार आवडत. मुंबईतील घरही छानच आहे, पण अगदी एवढंच. बाई बिल्डिंग मधून खाली उतरलं की नुसते रस्तेच रस्ते, काड्याच काड्या. आजी आजोबांचं घर तसं नाही, मोठं घर. घरापुढे केवढं तरी मोठं अंगण, घरामागे बाग, आणि बागेत झाडच झाड. पृथा सापडतच नाही कुणाला एका जागी. घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून मांडीवर, आणि सगळी मोठी माणसं पळत आहेत पृथाच्या मागे मागे. पण फक्त हुंडायला मिळत नाही म्हणून हा आवडतं पृथाला ते घर. तिथं तिची जिवलग मैत्रीण राहते मंगू, आणि एक उडान टप्पू मित्र सुद्धा राहतो गुंड्या. या दोघांची पृथाशी

0: पृथाचिया दोघांची घट्ट मैत्री आहे. गुंडे तर पृथाला एक मिनिटही सोडत नाही. पृथा येणार असली की त्याला बरोबर समजतं. आजी म्हणते त्याला वास लागतो की सगळ्या बातम्यांचा.
1: वा वा, छानच होतं. तुला ही गोष्ट आवडते का?
0: हो.
1: बरं, मला सांग पृथा, तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त वाचतेस? म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला वाचायला जास्त आवडतात? म्हणजे परिकथा असतात हो ना, किंवा मग प्राण्यांच्या गोष्टी असतात, किंवा बोधकथा असतात, तर तुला कोणत्या प्रकारची कथा वाचायला आवडते?
0: पंचतंत्राच्या परिकथा, श्रीकृष्णांच्या, शिवाजींच्या, रामायण आणि महाभारत.
1: वा वा वा, म्हणजे तू शिवाजी महाराजांच्या सुद्धा कथा वाचतेस आणि रामायणातल्या श्रीकृष्णाच्या पण. मग आज तू आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस?
0: पंचतंत्रातली गोष्ट तुम्हाला सांगू का?
2: हो.
0: गोष्टीचं नाव आहे सुंदरता की उपयोगिता. एक होता मोर, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला वाटे की सगळ्या पक्ष्यांमध्ये आपणच सुंदर. तो रोज नदीकाठी जाऊन नदीत आपले प्रतिबिंब पाहत व खुश होत. एके दिवशी त्याला नदीकाठी सारस पक्षी दिसला. तो सारशाला पाहून उपेक्षेने तोंड फिरवले. सारसाचा अपमान करून तो म्हणाला, तू एकदम पांढरा शुभ्र पक्षी आहे. पंख पण तुझे साधे फिकट पांढऱ्या कपड्यासारखे आहेत. माझे बघ कसे सौंदर्य छान आहेत. सारस म्हणाला, हो मित्रा, तुझे खरे आहेत, पण सुंदरता जास्त महत्वाची नसते. मी माझ्या पंखाने उंच उडू शकतो, बघ हा. असे म्हणून सारस उंच आकाशात झेप घेतली व उडू लागला. मोर जमिनीवरच राहून त्याला पाहू लागला. मोराला कळले की उपयोगिता जास्त महत्वाची असते, सुंदरता नसते.
1: किती छान. आपल्याला छान छान ज्या गोष्टी असतात त्यातून किती शिकायला मिळतं ना. पृथा, तू आता पंचतंत्रातली आम्हाला गोष्ट सांगितली, छान होती गोष्ट. पण मग मला सांग, तुला पंचतंत्रातल्या गोष्टी वाचायला का आवडतात बरं?
0: कारण त्यात पशु पक्ष्यांच्या असतात गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध शिकायला मिळतो.
1: बरोबर. पृथा, तुला तू म्हणतेस की तुला वाचनाची आवड आहे हो ना, पुस्तकं वाचतेस तू, तर मग रोज किती वेळ पुस्तकं वाचतेस तू?
0: मी शाळेतून घरी आल्यावर वाचते, किंवा रात्री झोपताना वाचते, कंटाळा आल्यावर वाचते.
1: मग तू कंटाळा आल्यावर मोबाईल पाहत नाहीस? नाही. मग काय, गोष्टी वाचायला आवडतात. वा छान. आणि मग आई सुद्धा वाचून दाखवते का ग तुला गोष्टी?
0: बाबा.
1: बाबा वाचून दाखवतात?
0: म्हणजे त्यांच्या मनाची गोष्ट असेल त्यातील सांगतात ते.
1: हा, म्हणजे पुस्तकातून वाचून दाखवतात की त्यांच्या मनानेच गोष्ट सांगतात?
0: त्यांच्या मनाने.
1: वा छान. आणि मग आता हे तुझी पुस्तकं वाचतेस की नाही, वेगवेगळी पुस्तकं वाचतेस, तर ही पुस्तकं जेव्हा तू वाचतेस तर तुला यातून काय नवीन शिकायला मिळतं पृथा?
0: जेव्हा पंचतंत्रातली गोष्टी वाचतात त्यात पशु पक्ष्यांच्या गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध मिळतो. परिकथाच्या गोष्टी मध्ये जलपरीच्या, राजकुमारी राजाराणीच्या खूप छान गोष्टी असतात. श्रीकृष्णांच्या गोष्टीमधून प्रेम, धाडस आणि चांगले संस्कार शिकायला मिळतात.
1: बरोबर, छान. बरं मला सांग पृथा, तुझे आवडते लेखक कोण आहेत?
0: विमल वाणी आणि गौरी प्रभू.
1: बरं, आणि मग तू पुस्तकं वाचतेस तर त्यामध्ये एखाद्या पुस्तकातलं पात्र किंवा एक व्यक्ती असते, किंवा एखादा मुलगा मुलगी त्यात त्या गोष्टीमध्ये असते, तर असं कोणतं पात्र तुला आवडतं?
0: मला श्रीकृष्णांच्या गोष्टी आवडतात आणि मला त्यात श्रीकृष्ण हे पात्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकुळात ठेवलं होतं. महाभारतात माझी दोन महाभारत, एका महाभारतात ते दिले.
1: हो. मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्णाची?
0: कंसाचा वध.
1: मग तू गोष्ट सांगू शकतेस का ती आम्हाला?
0: देवकी सात पुत्र कंसाने मारली होती. जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता.

0: तेव्हा सगळेजण गार झोपले आणि कारागृहाचं दार उघड्या झालं. वसुदेवने त्याला टोपलीत ठेवले आणि तो गोकुळाकडे निघाला. जेव्हा तो गोकुळात पोचला तेव्हा नंदाने वसुदेवच्या बाळाला त्याच्या पत्नीजवळ ठेवले, यशोदाजवळ, आणि यशोदेच्या कन्येला वसुदेवच्या ताब्यात दिले. मग वसुदेव त्याला घेऊन घरी आला तेव्हा बालिका रडू लागली. हे रडणं ऐकून सगळेजण जागे झाले. त्यांनी ताकता ही बातमी कंसाला सांगितली. कंस जेव्हा कारागृहात आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याला वाटले की ही बालिका कशी मला ठार मारू शकते. मग तो तिला उचलायला गेला तेव्हा ती बालिका अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली. ते म्हणाले, कंस, तुझा मृत्यू करणारा मुलगा आधी जन्मलेला आहे. ऐकून कंस रागावला आणि मग त्याने श्रीकृष्णाने बलरामाला आपल्याजवळ युद्धाला बोलावले. जेव्हा ते युद्धास आले तेव्हा कंसाने त्यांच्यावर ते हत्ती सोडला. श्रीकृष्णाने ताकता त्या हत्तीला मारले आणि मग तो म्हणाला, मामा, तुमचा मृत्यू जवळ येत आहे. मग त्याने कंसाला युद्धाचे आव्हान दिले आणि मग त्यांचे युद्ध झाले. मग त्यात श्रीकृष्णाने कंसाला मारले. जेव्हा अजून युद्धास तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता ऐकवली. भगवद्गीतेतील मी तुम्हाला 12 अध्यायातील काही श्लोक म्हणून दाखवते.
1: बर.
0: ओ

0: हा
1: वा छानच. पृथम मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय बरं?
0: डीएव्ही पब्लिक स्कूल न्यू पनवेल.
1: आता बघ सगळी जी लहान मुलं आहेत ती सुद्धा मोबाईल पाहतात हो ना, त्यांना गेम खेळायला आवडतात, त्यावर कार्टून पाहायला आवडतं, सतत मोबाईलमध्ये असतात. पण तू मात्र छान छान पुस्तकं वाचतेस हो ना?
0: माझी आई शनिवार रविवार शुद्धलेखन काढल्यावर दोनच दिवस टीव्ही देते आणि बाकीच्या दिवशी रोज शुद्धलेखन काढून झालं तरच फोटो देते 10 मिनिटाचा.
1: बरं बरं. पण मला सांग तुझे मित्र मैत्रिणी आहेत हो की नाही, शाळेतले म्हणा किंवा तू जिथे राहतेस तिथे आजूबाजूला असतील, तर ते सुद्धा मोबाईल पाहत असतील, पण तू तर पुस्तकं वाचतेस, मग तू त्यांना सांगतेस का पुस्तकं वाचायला?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते की मोबाईल बघू नका, पुस्तक वाचा, त्यातून काय नवीन शिकायला मिळतं.
1: म्हणजे तू सांगतेस ना. तुझी कोण आहे ग मैत्रीण, बेस्ट फ्रेंड?
0: स्पृहा. आता ती जुनिअर केजी मध्ये होती, आता आम्ही सिनियर केजी, तेव्हा ती वेगळी वेगळ्या क्लासमध्ये गेली. जुनिअर केजीला आम्ही एकत्र होतो.
1: बरं मला सांग पृथा, मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे बरं?
0: शुभांची शुक्लासारखी ॲस्ट्रॉनॉट बनेल, अवकाशात जाईन, चंद्रावर जाईन, पृथ्वी पाहिल, आणि माझ्या विंदा मावशीसारखं मलाही फॅशन डिझायनर बनायला आवडेल.
1: छान. पृथा तू आता जाता जाता आपल्या बालमित्रांना काय सांगशील बरं?
0: मी सांगू इच्छिते खूप पुस्तकं वाचा, त्यातून खूप काय छान छान शिकून घ्या. जाता जाता मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते. कवितेचं नाव आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रखो में साहस बढ़ता.

0: है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
1: वाह, खूपच छान पृथा। तर बालमित्रांनो, ही होती आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर। पृथा, एवढ्या लहान वयात तू इतकी छान पुस्तकं वाचतीयेस ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे, आणि तुझ्या या वाचनाच्या आवडीमुळे अनेक मुलांना आज त्यांनी तुला ऐकलंय तर त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा, अशीच पुस्तकांशी मैत्री जप आणि खूप मोठी हो। तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस, छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार।
0: धन्यवाद।

बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतोय. बाय.
1: गम्मत जम्मत हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते, आता जाणून घेऊया आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आज जलसंवर्धन जीवनरक्षण या आख्यानावर कीर्तनकार शुभांगी चिंचाळकर आणि सहकारी यांनी सादर केलेलं कीर्तन प्रसारित होईल. रात्री 7:15 आनंद घ्या लोकसंगीताचा. 7:15 स्पॉटलाईट, 7:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यामध्ये सुधाकर ढवळे यांचं गायन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, उद्या सोमवार 3 ऑगस्ट 2024 सकाळी 6:05 सुविचार आम्ही सांगू. त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी, यामध्ये शेतीसाठी जैव ऊर्जा साधने याविषयीची माहिती वाचन विद्या तावडे यांचं. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर भावधारा. सकाळी 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 7:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये स्त्री वंध्यत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गुडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10:00 प्रसारित होईल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:05 गीत बहार. 1:40 अहिल्यानगरचं वार्तापत्र. त्यानंतर भावधारा. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 ठळक बातम्या. त्यानंतर गीतसंध्या, हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आणि 7:30 माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. यामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत. उद्या रात्री 9:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 7:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, असे असतील आपले आजचे आणि उद्याचे दिवसभराचे कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काल सुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्ञान निर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही AI तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची विराट ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली.
2: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल CTS वर, त्या मालकाचा फोटो असेल, QR कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेनं दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे.
0: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालय लोकांपर्यंत पोहोचायला हवीत हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल.

असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रूपनर यानं, तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे. 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन.
तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजय

0: विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 August 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 August 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 August 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
9: अपना तिरंगा कितना प्यारा देता है संदेश.
10: हमारा तिरंगा सबसे न्यारा,
11: हमारा तिरंगा हमें है प्यारा.
10: तिरंगे की रखो शान,
11: हमारा तिरंगा है भारत माँ का सम्मान.
10: हमारा तिरंगा है भारत माँ का सम्मान.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आभार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नाही तर खराखुरा योद्धा असतो. अशा युवकांचा समाजानं सन्मान करायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
1: साथियों, हमारी संस्कृति में बचाव के लिए चेतावनी भी दी गई है और नशे की आदत लगने पर उससे निकलने के रास्ते भी बताए गए हैं. समाज का सहयोग, योग और ध्यान की ताकत, ये नशे के खिलाफ हमारे अंतर मन को ताकत देते हैं. और आज तो हमारे पास नशा छोड़ने के लिए रिहैबिलिटेशन सेंटर जैसी सुविधाएं भी हैं. इसलिए अगर कोई युवा गलती से नशे में फंस भी गया है तो इसका ये मतलब बिल्कुल नहीं है कि उसके सारे रास्ते बंद हो गए हैं. हमें हमेशा इस बात का ध्यान रखना है, घर का कोई बच्चा अगर नशे का शिकार बन गया है तो इसे सामाजिक प्रतिष्ठा की आड़ में छिपाए नहीं, जिसकी जरूरत हो उसका सहयोग मांगे, मन खोल करके उससे बात करें, जो एक्सपर्ट हैं उनका सहयोग लें, मेडिकल हेल्प से अपने बच्चे को नशे से मुक्त कराने का प्रयास करें. हमें परिवार में बच्चों से खुलकर संवाद की संस्कृति भी बनानी चाहिए ताकि ऐसे भंवर में फंसने से पहले ही आप उसका हाथ थाम सके. साथियों, एक आवाहन मैं कॉलेज और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं. आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं. और साथियों, हमें एक और बात ध्यान रखनी है, जो युवा नशे से लड़कर बाहर निकलते हैं वे कमजोर नहीं होते. जो नशे को परास्त करके निकला है ना, वो असली योद्धा होता है. समाज को उनका सम्मान करना चाहिए, अपनापन देना चाहिए, उसे दूसरा अवसर देना चाहिए, क्योंकि ड्रग्स से जुड़ा किसी का अतीत उसकी पहचान नहीं हो सकता, उसका साहस उसकी पहचान होता है.
0: श्रोते हो, नशा मुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानासोबतच अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग अभियानाचीही आज सुरुवात झाली. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मेरा युवा भारतचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
2: या अभियानाचा मुख्य उद्देश जो आहे तो भारतातील प्रत्येक युवकाला व्यसनमुक्त, निरोगी, जागरूक तसेच जबाबदार नागरिक म्हणून घडवणे हा आहे. माननीय पंतप्रधान यांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे 25,000 पेक्षा जास्त ठिकाणाहून जोडलेल्या देशातील अंदाजे 1 कोटी युवकांना संदेश दिला. या अभियानामागे एक स्पष्ट विचार आहे, व्यसनमुक्त युवा हा विकसित भारताचा पाया आहे. आजची तरुण पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. तिची ऊर्जा, प्रतिभा आणि क्षमता योग्य दिशेने जर वापरली गेली तर विकसित भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल. परंतु नशाचे सेवन किंवा अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे नुकसान करणारे एक संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. या अभियानामध्ये आज शैक्षणिक संस्था, माय भारतशी जुळलेले व्हॉलंटियर्स, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा संस्था यांचा सहभाग होता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 125 पेक्षा जास्त देशातील प्रसिद्ध सामाजिक संघटना आणि स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत. त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जनआंदोलन बनेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत. अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या

0: नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील, मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवू असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालया अंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष।
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲप

सुद्धा क्रीडा विश्व। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत। शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तन. विषय आहे जलसंवर्धन जीवन रक्षण.

भगवान म्हणाले, आकाश, वायू, अग्नी, उदक, पृथ्वी, नक्षत्र, दिशा, प्राणी समूह, वृक्ष, लतादी, नद्या आणि समुद्र हे सर्व भगवंताचे शरीर आहे. म्हणून या सर्व पदार्थ मात्राला अनन्य भावानं वंदन करावं. निसर्गातील सर्व शक्तींना

परमेश्वर समजून वंदन करायचं म्हणजे त्याचा विनियोग करताना योग्य ती काळजी घ्यायची, त्यांची नासधूस होणार नाही याची दक्षता बाळगायची. निसर्ग मानवाला उपयोगी पडतो, पण मानव प्राणी त्याचा संहार करायला मागे पुढे पाहत नाही. पाणी सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळतं. जीवनाचं जीवनही पाण्यावरच अवलंबून आहे. सर्व जीवसृष्टी पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढीला लागली तसतशी या नैसर्गिक संपत्तीची उणीव भासू लागली. त्यासाठी मानवानं या संपत्तीचा फार जपून वापर करायला हवा. पाण्याला जीवन म्हणतात. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पावसाचं पाणी पाहिजे तेव्हा शेतीला मिळू शकत नाही, म्हणून सरकारनं मोठ्या मोठ्या नद्यांवर बांध घातले. पाण्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते. वीज घरगुती उपयोगासाठी तर वापरता येतेच, याशिवाय मोठे मोठे कारखाने, आगगाड्या सर्व विजेवर चालतात. या निर्मितीसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकरी पर्जन्याची फार आतुरतेने वाट पाहत असतो, कारण पिकं पावसाच्या शेतीवर अवलंबून असतात. कालवे, विहिरी, तळे या सर्व निर्माण केलेल्या सोयी आहेत. जर पाऊस पडला नाही तर सगळं काही आटून जाणार. म्हणूनच तर या वरुण राजाच्या आगमनासाठी शेतकरी अगदी अगतिक झाला असतो. केशवसुत म्हणाले,

तहानेनं व्याकुळ झाला म्हणजे मग त्याला पाण्याचं महत्व कळतं. दुष्काळाच्या भागात त्याला ते जास्त कळतं. पाणी पाजण्या इतकं पुण्य कशातच नाही अशी आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण पाण्याविना जीव कासावीस होतो. पाण्याची ही महती जाणूनच पाणपोई उघडणं हे पुण्याचं काम समजलं जात. 100 अश्वमेधांचं पुण्य पाणपोई उघडण्यास आणि पाणी पाजणाऱ्यास मिळतं.

जपून वापर केला पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा विचारल्या तर अन्न, वस्त्र, निवारा असं म्हटलं जातं. परंतु या तिन्ही गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण पाणीच जर नसेल तर अन्नधान्य पिकणार तरी कसं? महाभारतामध्ये युधिष्ठिरानं भीष्मांना विचारलं की हे तात, माझ्या मनाची अशी धारणा आहे की अन्न व जलदानापेक्षा कोणतेही श्रेष्ठ दान नाही.

सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि जीवन धारणा करतात. भुकेल्या मनुष्याला कुणी अन्न दिले म्हणजे जीवन दिले आणि जीवनदानासारखं दान या संसारात दुसरं नाहीच. पूर्व काळात राजा शिबीनं कबुतराकरिता स्वतःचे प्राणदान देऊन उत्तम गती प्राप्त केली होती. तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, प्राणदान करणारा मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो असे मी मानतो. त्यावर पितामह भीष्म म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, परंतु अन्न हे सुद्धा पाण्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. अन्नाचा मुख्य आधार पाणी हेच आहे. देवतांचे अन्न अमृत, नागांचं अन्न सुधा, पितरांचं अन्न स्वधा, तसंच पशूंचं अन्न तृणलता आणि अन्न हेच समस्त मानव जातींचं प्राण आहे. आणि हे सर्व अन्न जलापासून तयार होतं, म्हणून जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या मनुष्याला आपलं कल्याण हवं असेल त्यांनी जलदान करायला हवं. जलदान करणारा सदैव आपल्या शत्रूपेक्षा श्रेष्ठ ठरतो. मृत्यूनंतरही त्याला अक्षय सुख प्राप्त होतं. इतकं जलदानाचं महत्व असताना आपण मात्र जलाचा वापर वाजवीपेक्षा जास्त करतो. असेच जर चालत राहिले तर आज आहे त्यापेक्षाही ही भूजल पातळी खालावेल. निसर्गानं दिलेल्या या स्रोताचा त्याच्याशी संगती करून मैत्री करून वापर केल्यास ही भारत भूमी सदैव सुजलाम सुफलाम राहील. फक्त गरज आहे ती प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनापासून ठरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निश्चयाची. तेव्हा प्रत्येक भारतीयानं

असा हा जीवनदान देणारा जीवनाचा म्हणजेच गंगेचा प्रवाह या भूतलावर कसा आला, त्यासाठी किती भगीरथ प्रयत्न करावे लागले ते आख्यान रूपाने पाहू. मूळ अभंगात तुकोबा म्हणतात,

धर्माचा राजा होऊन गेला. अतिशय धर्मपरायण महाज्ञानी असा राजा. अहो सगर म्हणजे तरी काय? सगर राजाचे वडील महाराज बाहुक यांचे राज्य शत्रूंना हिरावून नेलं. अतिशय खिन्न उद्विग्न मनस्थितीत बाहुक राजा पत्नीसह वनात हिंडत असताना तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी काळानुरूप पतिनिधनानंतर सती जाण्यास निघाली, परंतु बाहुकाचा गर्भ तिच्या उदरात आहे हे कळताच और्व ऋषींनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केलं. पुढे तिच्या सवतींनी तिला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा त्या गर्भावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. तर असा हा विषासह जन्मला म्हणून

सगर राजाला चक्रवर्ती राजा म्हणून स्थान मिळावं त्यासाठी त्यानं अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि यज्ञासाठी अश्व पाठविला. तसेच त्या अश्वाच्या रक्षणार्थ आपले पाठोपाठ पुत्रही पाठवले. परंतु जर राजाचा यज्ञ सफल झाला तर राजाला इंद्रपदाची प्राप्ती होईल म्हणून जाणून बुजून इंद्रानं तो घोडा पळविला आणि कपिल मुनींच्या आश्रमात आणून बांधला. अश्वरक्षणार्थ निघालेले सगराचे पुत्र शोध घेत घेत कपिल मुनींच्या आश्रमात आले. त्यावेळी मुनी तपश्चर्या करीत होते, परंतु राजाचा अश्व मात्र आश्रमात बांधलेला त्यांना दिसला. सगराच्या मुलांनी मुनींचा वाटेल तसा अपमान केला. ध्यानस्थ असलेल्या मुनींनी आपल्या तपस सामर्थ्यांकडे राजपुत्राकडे पाहताच ती सारी तिथेच मरण पावली. इकडे मुली परत आली नाही म्हणून राजाही चिंताक्रांत झाला आणि अश्वाशिवाय यज्ञाची पूर्तताही होईना. सगराच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा असमंजस आणि त्या असमंजसचा मुलगा अंशुमान हा सगराचा नातू. अंशुमानही बुद्धिमान होता, पराक्रमी होता. त्याला सगर महाज्ञानी ऋषींनी ही सगळी आज्ञा करताच अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमात गेला. मुनींना हात जोडून प्रार्थना केली

मुनींना वंदन करून यज्ञाचा अश्व घेऊन तो परत आला. घडलेला सर्व वृत्तांत पितामह सगरांना सांगितला. सगर राजाने यज्ञ पूर्ण केला, पण पुत्र वियोगाच्या दुःखाने ते अतिशय व्यथित झाले. पुढे सगराचा नातू अंशुमान, त्याचा मुलगा दिलीप आणि दिलीपाचा मुलगा भगीरथ

भगीरथाला कळलं की सगराचे पुत्र कपिलांच्या शापाने भस्म झाले. महाप्रज्ञावंत भगीरथ तत्काळ मुनींच्या आश्रमात आला, म्हणाला.

मुनींच्या आश्रमात राहून त्यांची मनोभावे सेवा करून त्याने त्यांची मर्जी संपादन केली आणि एका प्रसन्न वेळी आपले पूर्वजांचा उद्धार कसा होईल हे मुनींकडून जाणून घेतलं व त्याप्रमाणे हिमालयात आई गंगेची प्रार्थना करण्यास हा भगीरथ निघून गेला. त्याची ती कठोर तपश्चर्या

त्याची तपश्चर्या पाहून गंगा माता प्रसन्न झाली. परंतु ती भगीरथास म्हणाली, बाळ भगीरथ, मी तुझ्या बरोबर येण्यासाठी तयार आहे, पण माझा हा प्रचंड वेग धारण करण्यासाठी तितक्याच अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. नाहीतर मी सरळ पृथ्वी फोडून पाताळात निघून जाईल. काय करावं? भगीरथानं माय गंगेकडूनच जाणून घेतलं आणि तो प्रवाह रोखण्यासाठी म्हणून

पृथ्वी फोडून पाताळात निघून जाईल, काय करावं? भगीरथानं माय गंगेकडूनच जाणून घेतलं आणि तो प्रवाह रोखण्यासाठी म्हणून तो भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करण्यासाठी कैलासावर निघाला.

भागीरथाची तपश्चर्या जशी जशी पूर्ण व्हायला लागली तशी तशी अत्यल्प प्रमाणात लवकर प्रसन्न होणारा हा भोलेनाथ त्याचंही सिंहासन आनंदानं डोलायला लागलं।

शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगेचा प्रवाह धारण केला. पुढे भगीरथानं प्रार्थना केली म्हणून तिला त्याच्या पाठोपाठ भूतलावर पाठविले, परंतु एक अट घातली. भगीरथ, तू मागे पाहू नकोस, गंगा तुझ्या पाठोपाठ येईल. हिमवान पर्वतापासून जसा जसा भगीरथ खाली आला तसा तसा प्रवाह मागे मागे येत गेला. मध्ये त्याला जन्मू राजानं प्राशनाचा प्रयत्न केला, पण भगीरथाच्या प्रार्थनेवरून त्याने तिला मोकळे सोडून दिले. तिचे नामाभिधान झाले जान्हवी. अशी ही अखिल जगताला पावन करणारी परम पावनी गंगा भगीरथाने आणली म्हणून भागीरथी ओळखली जाऊ लागली, नावारूपाला आली.

मानवानं पृथ्वी तलावर आणल्यावर मानवाने याची जाणीव ठेवून तिला शुद्ध ठेवायला हवं. भारतीची संस्कृतीची शिकवण जोपासायला हवी. आज या संवर्धनाची अतिशय गरज आहे, कारण जलसंवर्धन झालं नाही तर जीवन रक्षणही होणार नाही. म्हणूनच जीवाचे जीवन जे पाणी, त्याची प्रत्येक जीवानं काळजी घ्यावी. मूळ पदात तुकोबा सांगतात.

0: कीर्तनकार शुभांगी चिंचाळकर यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस
4: बस,
3: समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे।

0: राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दी

श्रेणीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रोशन सातारकर यांनी गायलेली ही रचना संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: श्रोते हो, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल स्त्री वंध्यत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं, पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% के स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व.
5: बरोबर आहे, अगदी.
3: तेव्हा जरूर ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
6: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक, अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.

अरुण भोईर शहाडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अनिरुद्ध काळे यांनी. स्वर होता श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांचा. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यांची रचना आपण ऐकली, संगीत प्रभाकर पंडित यांचं. या रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सतो यानंतर 9:30 समाचार, संध्या 9:00 News@9 ही बातमीपत्र, तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित